मध्यमधारी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन हे आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 3 आषाढ शके 1948 अर्थात 24

जून 2026 सकाळचे 5:55 आणि 32 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

अपर्णनेने यांच्या स्वरात नारायण स्तुती आपण ऐकलीत. गिरवाणमन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेव आता ऐकूया प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

संत तुकाराम महाराजांची रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आपण ऐकलीत. प्रभातवंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर रवींद्र भट यांची रचना गात आहेत सुरेश वाडकर.

संत गुलाबराव महाराजांची रचना शोभा जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलीत. कार्यक्रमाच्या नंतर संत मीराबाई यांची ही रचना, स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा.

0: समूहस्वरात अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. याबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेवार्ता कृषीवार्ता या कार्यक्रमात फळबागेतील आंतरपिकं याविषयीची महेश इनामदार यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: मंडळी, आपल्याकडं फळबाग लागवड ही नियमित केली जाते आणि या फळांपासून आपल्याला चांगलं उत्पन्न देखील मिळतं. मात्र ही फळबाग जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये एखादं आंतरपीक जर घेतलं तर त्यापासून देखील आपल्याला जास्तीचा फायदा होऊ शकतो. फळझाडांची लागवड ही शिफारसीत अंतरानुसार करावी लागते, अर्थात हे अंतरसुद्धा फळझाडांनुसार भिन्न भिन्न असतं. मग अशावेळी झाडांची पूर्ण वाढ

0: म्हणून जागा व्यापायला साधारणतः 4 ते 6 वर्षांचा कालावधी लागतो। त्यामुळं सुरुवातीला फार मोठी उत्पादक जागा रिकामी राहते, म्हणजेच साधारण 4 ते 6 वर्षापर्यंत फळबागेतून काहीच पैसा उपलब्ध आपण करू शकत नाही का? तर असं नाही मंडळी, आपल्याला पैसा उपलब्ध करायचा असेल तर अशा मोकळ्या जागेत आपण आंतरपिकं घेऊन बऱ्यापैकी फायदा मिळवू शकतो। बरेच लोक सध्या असा प्रयोग करत आहेत आणि त्यातून त्यांना चांगलं उत्पादन देखील मिळत आहे। मात्र यामध्ये एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे मुख्य फळझाडावर विपरीत परिणाम होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते आणि त्यानुसारच या आंतरपिकांची निवड करून आपण त्याची जोपासना करायला हवी। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर उंच वाढणारी आंतरपिकं ही मुख्य झाडांना सावली करतात, याशिवाय सावलीमुळे पिकांवर कीड रोग इत्यादींचा प्रादुर्भाव होतो। म्हणून ऊस, एरंडी, पपई, ज्वारी, बाजरी, मका अशी उंच वाढणारी पिकं आंतरपिकं म्हणून निवडू नयेत। आंतरपिकाची अन्नाची गरज ही मुळातच जास्त असू नये, त्यामुळं जमिनीचा कस बिघडतो आणि फळपिकावर याचा विपरीत परिणाम होतो। म्हणून कापूस, सूर्यफूल, मका अशी खादाड पिकं म्हणून ओळखली जाणारी पिकं आपण शक्यतो आंतरपिकामध्ये घेऊ नयेत। फळझाडांमध्ये आंतरपीक निवडताना द्विदल पिकांचा वापर करावा, कारण त्यांच्या मुळांवर नत्राच्या गाठी आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळं सूक्ष्मजीवाणू हवेतील नत्र शोषून ते पिकाला उपलब्ध करून देतात, जमिनीत साठवतात, त्यामुळं जमिनीचा कस आणि पोत दोन्ही सुधारतो। म्हणून सोयाबीन, कडधान्य अशा प्रकारची पिकं आपण घ्यायला हरकत नाही। मंडळी, ज्या पिकांची मुळं ही खोलवर जमिनीत जातात, शिवाय जी पिकं शेतात फार काळ राहतात अशी पिकं आंतरपीक म्हणून निवडू नयेत। प्रयोगासाठी अगर संशोधनासाठी घेतलेल्या फळझाडात आंतरपिकं घेऊ नयेत। फळबागेमध्ये आंतरपिकं घेताना ती जमीन, हवामान यांचा विचार करून त्या पद्धतीने त्यांची निवड करावी। निवडक मशागतीची पथ्य ही पाळली गेली पाहिजेत। ज्या शेतकऱ्यांनी कांदा, कलिंगड, बटाटा यासारखी पिकं घेऊन चांगलं उत्पादन मिळवलंय त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून त्यानुसार आंतरपिकं घ्यावीत। फळबागेत आंतरपीक घेताना 4 ते 5 वर्षापर्यंतच घ्यावीत। आंबा, चिक्कूसारख्या बागेत 6 ते 8 वर्षापर्यंत घ्यायला हरकत नाही। आंतरपीक घेतल्यानंतर मुख्य फळझाडाकडे दुर्लक्ष होऊ नये याचीही काळजी घ्यायला हवी। आंतरपीक घेतल्यानंतर त्याला लागणारी खतं, पाणी आणि आंतरमशागतीची कामं याकडे वेळेवर आणि गरजेनुसार लक्ष द्यावं, त्यामुळं जमिनीचा कस राखला जाऊन आपली दोन्ही पिकं चांगली राहू शकतील। फळबागेच्या चारी बाजूंना 1 बाय 1 मीटर अंतर ठेवावं। दोन्ही ओळीतल्या मोकळ्या पट्ट्यात आंतरपिकं घ्यावीत। फळझाडांच्या बुंध्यालगत आंतरपिकं घेऊ नयेत। कांदा, पालेभाज्या, बटाटा, कलिंगड, कडधान्य, भुईमूग, सोयाबीन, घेवडा अशी पिकं ही आपल्याला फायद्याची ठरू शकतात। उन्हाळ्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी दिवसांची आंतरपिकं घेणं हे फायद्याचं ठरतं। एकंदरीतच मंडळी, आंतरपिकांची काळजीपूर्वक निवड केल्यास सुरुवातीच्या काळात फळबागेतील मोकळ्या जागेचा उपयोग करून फायदा आपल्याला मिळवता येतो, शिवाय जमिनीची धूप थांबते, फळझाडांचा खर्च आंतरपिकाच्या उत्पादनातून आपण भागवू शकतो, आंतरपिकाचा पालापाचोळा पडून सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढतं, जमिनीचा कस आणि पोत सुधारतो। अशा सर्व गोष्टी विचारात घेऊन मंडळी, फळझाडात सुरुवातीला आपण 4 ते 8 वर्षांपर्यंत आंतरपिकं जरूर घ्यावीत।
1: फळबागेतील आंतरपिकं याविषयी महेश नामदार यांनी सांगितलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत। कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त आजचा हवामानाचा अंदाज असा आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे। हवेचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहील। सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर सोसाट्याचा वारा, वादळ विजांसह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहील। हवामानाचा अंदाज आपण ऐकलात, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा।

आपले आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV किती डोस देण्यात यावे. 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे. आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्विक्सपासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPV लस मिळावी. 70% महिलांची तपासणी, जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी. आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्विक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी HPV वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या HPV लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की HPV लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे HPV लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. HPV जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की HPV जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त 1 भाग असतो. फक्त मुलींनाच HPV होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षानंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाही आहे, तर नियमित तपासणीसुद्धा गरजेची आहे. HPV लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? HPV लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. HPV लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी HPV विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: ऐकू या परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्याच भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरण पूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे. त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आता ऐकूया योग संजीवनी.

नमस्कार. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी चेअर योग आणि ॲडॉप्टिव्ह योग हे पाहणार आहोत आपण. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालयाने यावर्षीची थीम

0: घोषित केली आहे. आरोग्यपूर्ण व स्वस्थ वृद्धांच्यासाठी योगाभ्यास. वृद्ध ज्येष्ठ नागरिक हे जीवनातील अनेक अनुभवाने समृद्ध असल्याने त्यांना देशाची अनमोल संपत्ती असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असे हे ज्येष्ठ नागरिक सक्रिय व आरोग्य संपन्न असणे हे खूप आवश्यक आहे.
1: ज्येष्ठ नागरिक तसेच शारीरिक दुर्बल असलेल्या व्यक्ती, सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, संतुलनाच्या समस्या ह्या सर्व व्याधींनी युक्त असतील तर त्यांना उभे राहून योगासने, सूर्यनमस्कार यांचा अभ्यास करणे कठीण जाते. अशा व्यक्तींच्यासाठी चेअर योगा किंवा ॲडॉप्टिव्ह योगा खूपच उपयोगी ठरतो. चेअर योगामध्ये खुर्चीवर बसून काही शारीरिक हालचाली, योगासने, सूर्यनमस्कार यांचा अभ्यास केला जातो. खुर्चीवर बसलेल्या स्थितीत ताडासन, खुर्चीचा आधार घेऊन वक्रासन, अर्धचक्रासन, अर्धकटीचक्रासन, हस्तपादासन इत्यादी आसने ते करू शकतात. तसेच मानेच्या, खांद्याच्या हालचाली, ब्रह्ममुद्रा, सिंहमुद्रा, सूर्यनमस्कारातील काही स्थिती यांचा अभ्यास यथाशक्ती त्यांना करता येतो.
0: खुर्चीवर बसून प्राणायामाचा सुद्धा अभ्यास करणे शक्य आहे. यामध्ये श्वसनाचे काही सोपे प्रकार, संत श्वसन, दीर्घ श्वसन, जलद श्वसन, उदर श्वसन, वक्ष श्वसन, स्कंद श्वसन, यौगिक श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी रेचक व प्रणमसाधना करता येते. अशा बैठक स्थितीतच ध्यान धारणा सुद्धा करणे शक्य होते.
1: ॲडॉप्टिव्ह योग म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार योगामध्ये आवश्यक तो बदल करून केलेला योगाभ्यास. यामध्ये खुर्ची, भिंत, पट्टा, दोऱ्या, उशी, लोड इत्यादी साधनांचा आधार घेतला जातो. भिंत अथवा दोरीच्या सहाय्याने द्विपाद उत्तान पादासन, हलासन, अर्ध हलासन, सर्वांगासन अशा प्रकारची आसने करता येतात. या आसनांमुळे पाय वर डोके खाली अशी अवस्था असते, त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो, स्मरणशक्ती वाढते. तसेच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्यास भिंतीच्या आधाराने पाय 90° टेकवून ठेवल्यास पायातील पेरिफेरल हार्टमधील रक्ताभिसरण चांगले होते. पायाकडील रक्त हृदयाकडे शुद्धीकरणासाठी ढकलले जाते आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होतो. ॲडॉप्टिव्ह योगामध्ये लोड व उशीच्या सहाय्याने सुप्त विरासन, लोड, उशी आणि ब्लँकेट यांची शिडीप्रमाणे रचना करून व कापडी पट्टा बांधून सुप्त बद्धकोनासन अशा प्रकारची अनेक आसने करता येतात.
0: दीर्घ श्वसनामुळे श्वास धारण करण्याची कुवत वाढते, वायुकोश प्रज्वलित होतात, त्यामुळे अस्थमाचा त्रास जो ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये हमखास दिसून येतो तो त्रास कमी होतो. अनुलोम विलोममुळे शक्ती जागरण होते व आध्यात्मिक उन्नती होते. यौगिक श्वसनामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्थाचे कार्य सुधारते. तोंडाला कोरड पडणे आपोआप कमी होते. भ्रामरी हा जो रेचक प्राणायाम आहे त्यामुळं पेशींना एक प्रकारचं मर्दन होते. चित्तामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात आणि स्मरणशक्ती वाढते.
1: चेअर योग व ॲडॅप्टिव्ह योग हे ज्येष्ठ नागरिक व दुर्बल व्यक्तींच्यासाठी सुरक्षित, सुलभ व परिणामकारक योगपद्धती आहेत. यामुळे शरीराची हालचाल, मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होते.

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका आताच आपण ऐकलीत योग संजीवनी. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज दिनांक 24 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार. माणूस दिसतो कसा यापेक्षा वागतो कसा याला महत्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत आणि गुणांचं आयुष्य मरेपर्यंत असतं. सुविचार आपण ऐकलात.

शकता. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40 लखलख चंदरी 8:55 आज मराठी चित्रपट संगीत. क्रीडांगण या कार्यक्रमात मलखांब खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि पंच सौमधुरा ज्ञानेश लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10. आज ऐका मुलाखतीचा पहिला भाग. 9:30 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:15 सामुदायिक गायन पाठ NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम 10:30. 11:00 चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रसारण. सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात लिव्हिंग विल महत्वाचं, याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची मुलाखत. इतिहासाचार्य विकार राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, याविषयी इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांचं भाषण. गीतबहार 1:05 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45 1:55 आयसी अक्षरे रसिके. सायंकालीन प्रसारण सभेत 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. लोकसंगीताच्या कार्यक्रमात अंकुश डोंगरे आणि सहकारी निघालेलं भेदिक 6:05. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. क्रीडांगण कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:35. 6:55 योग संजीवनी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:30 माझं घर माझं शेत. मृदा सर्वेक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी मृद चाचणी अधिकारी अमित कवठेकर यांची महेशी नामदार यांनी घेतलेली मुलाखत आणि घेवडा लागवड याविषयीची संकलित माहिती. रात्री 8:15 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुसूदन पटवर्धन यांनी गायलेला राग गंधारी. आमच्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं.

0: कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागलं म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
0: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: म्हणणं माझा जीव वाचून म्हणतो ती पिढी सतीसाई.
1: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे. खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
1: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ, शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
3: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: वटपौर्णिमाही होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं।

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान। राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती। आता सविस्तर बातम्या।

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिळा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी

0: झा यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले. देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या चार पाच राज्यात जाऊन एमडीचे त्या त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं. आपण जी मागणी केली आहे या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल. आणि दुसरं आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही. या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात.
0: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागे एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या

0: पीकबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झालेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

अनुराधा पडवाल यांनी गायलेली, सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत सुहासचंद्र कुलकर्णी यांचं होतं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोतेहो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची

0: आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झालीय, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
0: फ्रेश वाटायला,
1: बिलकुल प्रश्नच नाही, मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये. तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
0: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
1: तसं
0: आपल्यावरती,
1: तसं काही नाही आहे म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धे तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकतं की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
0: अच्छा.
1: हा, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय, धारणा करत, आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
0: अच्छा.
1: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
0: आता तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा 1-2 मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
1: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही, आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
0: आणि
1: राईट, ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद आहे तो.
0: अच्छा.
1: हा, तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यामुळे ज्याने त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
0: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधी चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात त्याचे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
1: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाही किंवा असं काही दिलंही नाही आहे किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया, म्हणजे ब्राह्मण मुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं, तो ब्राह्मण मुहूर्त, त्या ब्राह्मण मुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणार असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये, फक्त ध्यान लागलं पाहिजे.
0: ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडस आपला हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
1: तर सुचेता पहा, हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाही आहे ध्यानाला बसणे, म्हणजे त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
0: अच्छा.
1: है ना, एखाद्या व्यक्तीने आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल,
0: 3 तास,
1: हा, तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण. ठीक आहे. तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, खास ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशनने सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर

0: त्यावेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे. तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
1: नक्कीच, आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
0: येस.
1: काय नेमकं
0: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे ना. आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते है ना असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते. किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये. आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
1: अच्छा.
0: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्ष प्राप्ती. योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे तर मोक्ष प्राप्ती.
1: अच्छा.
0: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञान प्राप्ती असं पण म्हणू शकतं.
1: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
0: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हणलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, हे काही चिकित्सा शास्त्र नाही.
1: हो.
0: राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं. ठीक आहे ना. म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना. तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी.
1: बरोबर
0: आहे ना. आपण म्हण साऊंड माइंड आहे ना साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. आसनं काय करतात, जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतात, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्स कडे, हार्ट कडे, ब्रेन कडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्स मध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना. एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होत.
1: अच्छा. आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं, आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं, है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी.

0: असे वेगवेगळे प्रकारचे आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्यांचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव आहे ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे या टाइप असे वेगवेगळे वेगवेगळे नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
1: अच्छा,
0: तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात, इव्हन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं, तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा.
0: निश्चितच, म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं, जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रससार रक्तसार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार, तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार, आणि ह्याच्यामुळे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किन म्हणणं त्याच्या डोळ्याच्या म्हणणं सगळं समोरच्या माणसाला अपील करत.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया, पण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास मध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.
2: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: सकाळचे 7:40 झाले आहेत. ऐकूया ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
7: नमस्कार.
6: आजकाल आपण बघतो की फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय, म्हणजे अनेक जण जेव्हा पण सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांच्या रिपोर्ट मध्ये फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड फॅटी लिव्हर आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली बघत नाही. तर खरंच फॅटी लिव्हर हे सिरियसली बघण्यासारखं आहे का? मुळात फॅटी लिव्हर म्हणजे काय, ते कशामुळे होतं आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का, याबद्दल आज बोलूयात.
7: कसं आहे की बऱ्याच जणांना लिव्हर नक्की काय काम करतं हेच माहित नाही. म्हणजे फक्त दारू पिणेवाले का लिव्हर खराब होत आहे एवढं आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही? म्हणजे आता दारू पिल्यानंतर लिव्हर का खराब होतं हा पण महत्वाचा पार्ट आहे, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ती पहिल्यांदा जाणार आहे लिव्हरकडे. म्हणजे तुम्ही काही खाल्लं, ते पचलं, केमिकलमध्ये कन्वर्ट झालं की ते केमिकल जाणार आहे तुमच्या लिव्हरकडे आणि लिव्हर विचार करणार आहे की तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे का नाहीये. आणि मग ते योग्य असेल तर तो शरीरात पुढे पाठवणार, नसेल तर तो त्याला काय करणार, डिस्ट्रॉय करणार आहे. तर आता कसं आहे माहिती आहे ना की जसं म्हणजे म्हणतो ना की दारू खराब आहे तसंच दवा पण खराब आहे, कारण तेही एक केमिकलच आहे. कुठलंही

0: म्हणजे म्हणतो ना केमिकल म्हणजे जे मेडिसिन आपण म्हणतो म्हणजे ए टू झेड कुठलंही मेडिसिन हे साधं म्हणजे म्हणतो ना की ताप कमी करायचं असेल तर किंवा कुठलंही मेडिसिन हे शरीर विषच मानतं कारण त्या केमिकलची शरीराला ओळखच नाहीये. मग त्यामुळे ते केमिकल जेव्हा तुमच्या म्हणजे लिव्हरकडे जातं बरोबर की नाही तर ते लिव्हर त्याला पहिल्यांदा डिस्ट्रॉय करायला प्रयत्न करतं. त्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं म्हणतात बरोबर. आणि मग आपण सायन्स एवढं पुढे गेले की आपण त्याच्या डबल म्हणजे पॉवरचं औषध तयार करतो अर्ध केमिकल डिस्ट्रॉय होतं अर्ध केमिकल बॉडीमध्ये जातं आणि आपल्याला परिणाम दिसतो त्याचा. पण त्याच्यामुळे होतं कसं माहिती आहे ना की आजकाल आपण बघितले पूर्वी औषध खाण्याचं प्रमाण नव्हतं पण आजकाल औषधं खाण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढलंय. मग ते डायबिटीस असेल बीपी असेल आर्थरायटिस असेल प्रत्येकाला ना कुठला तरी आजार असून तो औषधं खात असतो आणि याच्यामुळे सुद्धा लिव्हर मधली हीट वाढत असते आणि हीट वाढली की त्याला मेंटेन करण्यासाठी चरबी वाढते.
1: श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
0: जसं आपण म्हणलं ना की म्हणजे दारू आहे दवा आहे त्याबरोबर आपण अन्नामध्ये पण एवढे केमिकल घेतोय ते केमिकल डिस्ट्रॉय करण्याचं काम शेवटी लिव्हरच करायचं आहे आणि मग ही चरबी वाढत जाते. पण आता होतं कसं की एखाद्याला काही आजार असेल तर औषधं तर बंद करता येणार नाही मग त्यामुळे आता त्याला करणार काय आणि मग ते ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 आणि मग चरबीचं प्रमाण वाढत गेलं की मग हळूहळू काय होतात लिव्हरच्या सेलला प्रेशर यायला लागेल आणि मग जर का लिव्हरच्या सेलला जर का अति प्रेशर यायला लागलं तर ते फायब्रोसिस मध्ये कन्वर्ट होतात आणि ते डेड व्हायला लागतात आणि मग त्याच्यातून लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर कॅन्सर सारख्या प्रकाराकडे आपण जातो बरोबर की आणि त्यामुळे आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसेस पण वाढत चाललेले आहेत. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का आपल्याला हे फॅटी लिव्हर असतानाच हे रिव्हर्स करायला पाहिजे कारण आता प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे असं आहे की म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने जर का विचार करायला गेलं तर काहीच गोष्टी बंद करता येणार नाही ना औषधं बंद करता येणार ना आता तुमचं लाईफस्टाईल आहे तर तसंच राहणार त्याला कोण काय करणार बरोबर ना. म्हणून मग जर का आपण बघायचं गेलं तर आमचा जो काही टॅगलाईन आहे औषध मुक्त जीवन ही याच्यासाठीच आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला औषध मुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. आणि अनेक आयुर्वेदिकांमध्ये औषध आहेत की जी तुमच्या लिव्हरची ताकद वाढवू शकतात लिव्हरचं क्लिन्झिंग करू शकतात लिव्हरला नॉर्मल ठेवू शकतात लिव्हरचं फॅट सुद्धा कमी करू शकतात. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही लिव्हरची म्हणजे पॉवर वाढवत गेलं शरीरामध्ये जाणारं केमिकल जर का कंट्रोल केलं तर नक्कीच आपल्याला फॅटी लिव्हरच्या लेवललाच ते थांबवता येतं नाही तर मग लिव्हर सिरोसिस आणि मग या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं मग लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे प्रकार आहेत. आणि ज्या शरीरामध्ये तुम्ही म्हणजे म्हणतो ना ओरिजिनल दिलेली लिव्हर टिकत नाही तिथे ट्रान्सप्लांट केलेलं लिव्हर काय टिकणार आहे हाही एक विचार करण्याचा भाग आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का रिव्हर्स करायच्या असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते आता प्रसारित करीत आहोत गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला दिलराज कौर यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांची रचना, संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तर होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छाती ठोकपणे म्हणता येऊ शकतं.
0: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: महेंद्र कपूर यांच्या आवाजात श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर.
3: होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता
4: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरे सतीच आहे.
3: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
5: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
3: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
0: गाणी म्हणतली कार्यक्रमाच्या शेवटी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं अपर्णा मयेकर यांच्या स्वरातलं गुरुनाथ शेणई यांचं गीत.

अपर्णा मयेकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय. क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफन इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे, अशी ग्वाही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे, असं चव्हाण म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक बिकल्या लाडक्या झेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे, असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या

0: बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे, तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. क्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एलमधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमरात्री 239 अंशात 1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: मिल्छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जीवनविद्या सांगते की श्रद्धा ही बेसिक गोष्ट आहे, ती पाहिजे हे काही तुम्हाला सांगायला नको, जसा पैसा पाहिजे हे सांगायला नको, तसं श्रद्धा पाहिजे हे सांगायला नको, पण या श्रद्धेला बुद्धीचं अधिष्ठान पाहिजे। श्रद्धेला जर बुद्धीचं अधिष्ठान नसेल तर श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होतं, आणि श्रद्धेला जर बुद्धीचं अधिष्ठान असेल तर श्रद्धेचं रूपांतर आत्मश्रद्धेत होतं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि बुद्धी ही एकमेकांबरोबर गेली पाहिजे। श्रद्धावान लभते ज्ञानम हे आपल्याला भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलेलं आहे की ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांतितम। बुद्धीचं महत्त्व ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे, ते म्हणतात सूर्यबिंब बचके एवढे परिते त्रैलोक्या थोकडे तशी बुद्धी म्हणू नये थोकडी आपुली। ते म्हणतात बुद्धीला थोकडी म्हणू नये, बुद्धी ही सूर्यासारखी आहे, सूर्यबिंब एवढंस दिसतं पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात जातो, तसं बुद्धी ही थोकडी वाटते पण तिचा प्रकाश त्रैलोक्यात जातो। माणूस चंद्रावर गेला काय बुद्धीचा प्रकाश पहा, माणसानं निरनिराळे शोध लावले बुद्धीचा प्रकाश, मोबाईलचा शोध लावला कशाचा प्रताप बुद्धीचा, काय बुद्धीचा प्रकाश आहे बघा। आज बहुतेक सर्वांच्या कानाला मोबाईल असतो, रस्त्यानं चालताना कानाला मोबाईल, बंदी असली तरी मोटार चालवताना कानाला मोबाईल, स्कूटर चालवताना कानाला मोबाईल, हे फार धोकादायक आहे हे यांच्या लक्षात काय येत नाही हेच काही कळत नाही। मी नेहमी सांगतो मोबाईल म्हणजे मोगाची बाईल, गोव्यात मोगाची म्हणजे लाडकी आणि बाईल म्हणजे बायको, म्हणून मोबाईल म्हणजे आवडती बायको। आज लोकांची अशी अवस्था आहे की मोबाईल ही पहिली बायको झालेली आहे आणि ही बायको कानाला सतत लागलेली असते, कारण मोबाईल ही बायको कान सोडतच नाही। बहुतेक वेळा असं पाहण्यात येतं की लोक सतत कानावर हात ठेवून असतात, गवई कानावर हात ठेवून गातात, त्याप्रमाणे म्हटलं हे सर्व गवई झाले की काय। तेव्हा सांगायचा मुद्दा मोबाईल हा एक फार मोठा शोध आहे, हे बुद्धीचा वैभव आहे। पूर्वीच्या काळी कोण कुठे आहे हे लवकर कळत नव्हतं, पण आता मोबाईलच्या शोधामुळं कोण कुठे आहे ते आपल्याला विचारता येतं। मोबाईलचा शोध तसा लिफ्टचा शोध, लिफ्टचा शोध हे बुद्धीचं वैभव आहे, विमानाचा शोध हे देखील बुद्धीचं वैभव आहे। नवीन नवीन जे शोध लागले ते सर्व बुद्धीचं वैभव आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एक्या केशी राजे सकळ सिद्धी। त्यांनी बुद्धीचं वैभव हा शब्द वापरलेला आहे। बुद्धीचं जे वैभव आहे ते आपल्याला मोहून टाकतं, इतर पशु पक्षी आणि मानव प्राणी यात जो फरक आहे तो फरक बुद्धीचा आहे। इतर पशु पक्षी यांना बुद्धी नावाचं इंद्रिय नाही, पण बुद्धीचं वरदान फक्त माणूस या प्राण्यालाच दिलेलं आहे। या बुद्धीचा वापर काय करायचा, कसा करायचा, किती करायचा आणि त्याचा परिणाम किती मिळवायचा याचा विचार माणूस करताना दिसत नाही। बघा तुम्ही बहुतेक वेळा माणूस या बुद्धीचा

वापर करतो तो नको त्या गोष्टींसाठी करतो. दहशतवाद हे बुद्धीचं वैभव नाही तर बुद्धीचं ते दारिद्र्य आहे. धर्मवेडेपण हे बुद्धीचं दारिद्र्य आहे. धर्माचा अभिमान असावा पण धर्मवेड असता कामा नये. कारण धर्मवेडेपणा असला की त्यातूनच मग धर्मांधता निर्माण होते आणि एकदा का माणूस धर्मांध झाला की मग तो स्वतःही दुःखी होतो आणि इतरांनाही तो दुःखी करतो. जीवनविद्या सांगते की माणसानं आपल्या बुद्धीचा उपयोग सदुपयोग केला पाहिजे, दुरुपयोग करता कामा नये. सदुपयोग केला तर तो देव होतो आणि दुरुपयोग केला तर तो दैत्य होतो. आता देव व्हायचं की दैत्य व्हायचं हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे मी का सांगतो आहे की जे माझं आहे म्हणजे सुख हे माझं आहे ते मला मिळालंच पाहिजे आणि तो माझा हक्क आहे. सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मला मिळालं पाहिजे, पण आज ते मला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आज काय आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय भडे, किंवा नको नको हा संसार शिरावरी भार, असं म्हणण्याची वेळ येते. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता हे जे संसारात दुःख आहे त्या दुःखाचं कारण काय? संसार वाईट आहे का? जीवनविद्या सांगते संसार वाईट नाही, तर संसार हेच जीवनाचं सार आहे. बघा तुम्ही, संसार या शब्दातच सार हा शब्द आहे. जीवनविद्या सांगते संसार हेच जीवनाचं सार आहे. संसार वाईट नाही हे तुकाराम महाराजच वेगळ्या शब्दात सांगतात. ते सांगतात संसार बंधन तोडा वेगी, म्हणजे संसार तोडायचा नाही, संसार सोडायचा नाही, तर संसाराचं बंधन सोडलं पाहिजे. संसाराचं बंधन काय? तर अज्ञान हे संसाराचं बंधन, ज्याला इंग्लिशमध्ये इग्नोरन्स म्हणतात. ते इग्नोरन्स किंवा अज्ञान हेच संसाराचं बंधन होय. आता संसाराचं बंधन सोडायचं म्हणजे काय करायचं? तर संसाराचं बंधन सोडायचं म्हणजे अज्ञान सोडायचं. सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवलाच पाहिजे, पण तो आज मला का मिळत नाही? त्याचं एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे सुख हे माझ्याजवळ आहे, सुखाचा गड्डा माझ्याजवळ आहे याचाच मला पत्ता नाही. आणि सुख सुख असं करत मी ठिकठिकाणी हिंडतोय. याचं वर्णन तुकाराम महाराजांनी फार सुंदर रीतीने केलेलं आहे. ते म्हणतात, देही असोनिया देव, वृथा फिरतो निर्देव, देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, तुका म्हणे मूढ जना, देही देव का पाहना. त्याचप्रमाणे ईश्वर सर्व भूतानाम हृदयशे अर्जुन तिष्ठती, असं भगवद्गीतेतही आपल्याला 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. ईश्वर तुमच्या हृदयात आहे आणि तो कसा आहे? तर तो शक्तिमान आहे, तो आनंद घन आहे, तो ज्ञान घन आहे, त्याच्या ठिकाणी दिव्यत्व आहे. ईश्वर तुमच्या हृदयात आहे हा आपल्याला संतांनी दिलेला पत्ता आहे आणि या पत्त्यावर आपण शोध केला पाहिजे. कारण हा ईश्वर म्हणजे सर्व सुखाचा गड्डा आहे, तो आनंदाचा ठेवा आहे, हे आपल्याला सर्व संतांनी सांगितलेलं आहे. संतांनी सांगितलेली जी वचनं आहेत ती संत वचनं आपण ऐकतो, पण आपण ती लक्षात घेत नाही, त्याचं आपण चिंतन करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता न मागे आणिक, तुझे पायी सर्व सुख आहे. तुझे पायी म्हणजे देवाचे पायी. हा देव कुठं आहे? संत सांगतात की तो आपल्या आत आपल्या हृदयात आहे. म्हणून ईश्वर

0: सर्वभूतानां हृदयशर्जुन तिष्ठति किंवा अंतरीचा देव पहावा अंतरी मीपणा देवा समर्पोनी असं म्हटलेलं आहे. अंतर्मनाच्या ठिकाणी देव आहे हे ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती. हे
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली पहिल्यापासूनच.

0: श्रेया घोषाल यांच्या आवाजात जोगवा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना संजय पाटील यांची होती आणि संगीत अजय अतुल यांचं होतं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

0: मुंबई पुणे मुंबई तीन या चित्रपटासाठी अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं, ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना विश्वजीत जोशी आणि जय अत्रे यांची होती.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले झडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट

0: काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
0: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: लखलख चंदेरी कार्यक्रमात शेवटी साधना सरगम यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे मधुराणी गोखले यांनी. चित्रपट सुंदर माझं घर.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत चिनार महेश यांचं होतं. चित्रपट होता टाइमपास. या गीताबरोबरच लखलख चंदरी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजून 11 मिनिटं झाली आहेत. ऐकूया क्रीडांगण.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. श्रोते हो, एका खांबाभोवती अत्यंत चपळाईनं आणि तरीही तितक्या जलद गतीनं केलेल्या नयनरम्य अशा कसरती बघून त्या खेळाडूच्या लवचिकतेचा आपल्याला अंदाज येतो. हे साधतं ते मलखांब या खेळाच्या सुयोग्य प्रशिक्षण आणि सरावानं. आजच्या कार्यक्रमात मलखांब या क्रीडा प्रकाराविषयी आपण जाणून घ्यायचं आहे. ऐकूया मलखांब या खेळाच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत.

नमस्कार क्रीडांगण या कार्यक्रमात आज मल्खांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अशी तिहेरी भूमिका समर्थपणे पेल

0: श्रोतेहो नमस्कार क्रीडांगण या कार्यक्रमात आज मल्खांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अशी तिहेरी भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या सौ मधुरा ज्ञानेश लिमये आल्यात. त्यांच्याकडून त्या करत असलेलं कार्य आणि मल्खांब या खेळाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार ताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला असं सांगा, मल्खांब या खेळाचं स्वरूप कसं असतं? मल्खांब म्हणजे नक्की काय?
1: मल्खांब म्हणजे नक्की काय, तर त्या शब्दाचा शब्दशः अर्थ असं म्हणायला गेलो आपण, तर मल्लखांब यामध्ये दोन शब्द येतात की मल्ल आणि खांब. तर मल्ल म्हणजे एखादा खेळाडू किंवा कुस्तीगीर म्हणू आपण, कुस्तीगीराला मल्ल म्हणतात, कारण पूर्वी हा कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार असा खेळ, त्यामुळे तो मल्ल. आणि खांब म्हणजे एक लाकडी खांब, तर त्या खांबावरती त्या खेळाडूनं केलेल्या कसरती म्हणजे मल्लखांब. आणि मूळचा हा जो खेळ आहे मल्लखांब, हा कमीत कमी जागेत आणि कमीत कमी खर्चात खेळला जाणारा खेळ आहे. मी आता बाकीचे खेळ म्हणाल तर त्याला तेवढ्या दृष्टीने जर त्याचं ग्राउंड गरजेचं आहे, मी आता कबड्डी म्हणा, खो खो म्हणा, तर त्याची मैदानं मोठी मोठी असतात. मग त्या तुलनेत मल्लखांब म्हणाल तर तो जो लाकडी खांब आहे, जो शिसव किंवा सागवानी लाकडाचा असतो, तर तो खांब जमिनीत एक 2.5-3 फूट खड्डा खणायचा आणि त्यामध्ये त्याचा 2.5-3 फूट भाग त्या खांबाचा जमिनीच्या खाली आणि वरती एक 8-8.5 फूट मल्लखांब, तर तेवढी जागा त्याला पुरेशी आहे. मल्लखांब ह्या खेळाचं स्वरूप म्हणाल तर आता मल्लखांब हा खेळ जो आहे तो स्पर्धात्मक झालेला आहे, पण पूर्वी तो जो होता तो एक कसरत प्रकार म्हणू शकू आपण, की कुस्तीला पूरक असा व्यायाम प्रकार होता. आणि त्याच्याही आधी आपण त्याच्या इतिहासाकडे जर वळलो तर 12व्या शतकात चालुक्य राजा, तर त्याचा जो मानसोल्हास म्हणून ग्रंथ आहे त्यामध्ये आपल्याला मल्लखांबचा उल्लेख आढळतो. आणि त्यानंतर आलात तर मग आपले दुसरे जे पेशवे, बाजीराव पेशवे, तर त्या पेशव्यांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारात बाळंभट्ट दादा देवधर होते, तर त्यांना मल्लखांबाचे जनक मानतात.
0: बाळंभट्ट दादा देवधर यांना मल्लखांब या खेळाचं जनक असं मानलं जातं.
1: बरोबर.
0: त्याबद्दल एक कथा सांगितली जाते, तर ती काय आहे?
1: ती कथा म्हणाल तर असं आहे की बाळंभट्ट दादा देवधर हे जे आहेत, हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या दरबारामध्ये होते. ते उत्तम व्यायामपटूही होते स्वतः. आणि त्यावेळेचं जे काही एकूण जग होतं, हिंदुस्तान, त्याच्या आजूबाजूचे देश, तर तिथले नावाजलेले दोन कुस्तीगीर होते, अली आणि गुलाब. तर ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपल्या बरोबरीनं लढण्याकरता कुस्तीगीरांना आव्हान द्यायचे. तसेच ते बाजीराव पेशव्यांच्या दरबारात आले आणि त्यांनी कुस्ती करता आव्हान दिलं. पण ते खूपच तगडे, मोठे, जगज्जेते मल्ल, त्यामुळं त्यांच्याशी कुस्ती करण्याकरता कोणी तयार होईना. पण मग ते जे आव्हान होतं ते ह्या बाळंभट्ट दादा देवधरांनी घेतलं आणि म्हणाले मी यांच्याशी कुस्ती करेन. मग त्याकरता आता काही काळ ठरला, 1-2-3 महिन्यानंतर मग यांची कुस्ती ठेवायची. पण ते दोघेही मल्ल म्हणजे एकदम धिप्पाड, मोठे असे, आणि त्यांच्या तुलनेत म्हणाल तर बाळंभट्ट दादा देवधर हे शरीरयष्टीनं तसे बेताचे म्हणावे लागतील. पण मग त्यांनी 2-3 महिने कसून सराव केला. आणि त्यावेळीची अशी एक आख्यायिका आहे, व्यायामाचा आद्य गुरु मानतो आपण तर ते बजरंग बलीला, तर हनुमंत रायांनी त्यांना दृष्टांत दिला की ते जिथं व्यायामाचा सराव करत होते कुस्ती करता, तर तिथे एक लाकडी खांब होता आणि त्याच्यावरती मारुती राय हे वानर रूपानं काही कसरती करत होते. आणि मग तो दृष्टांत मिळाल्यावर बाळंभट्ट दादा देवधरांनी त्या खांबावरती, लाकडी खांबावरती कसरती करून सराव केला. आणि त्यानंतर जी 3 महिन्यानंतर आली आणि गुलाब, जे जगत जेते मल्ल, यांच्याशी त्यांनी कुस्ती केली आणि ती कुस्ती बाळंभट्ट दादा देवधर जिंकले, की पहिल्यांदाच असं झालं होतं की त्या दोन्ही मोठ्या मल्लांना कुणीतरी हरवलं. त्यामुळं बाळंभट्ट दादा देवधर यांना मल्लखांबाचे जनक मानतात, कारण मल्लखांब हा मूळचा आधी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार, की कुस्ती तुम्हाला एखाद्याशी करायची आहे पण तुमच्या ताकदीचा, तेवढ्या चपळतेचा जोडीदार तुम्हाला नाही आहे, मग तुम्ही सराव कसा करणार? तर त्या सरावाकरता म्हणून तो जो लाकडी खांब आहे त्याचा उपयोग व्हायचा, पण नंतर त्याचा स्पर्धात्मक खेळ असाही सुरू झाला.
0: बरोबर. थोडक्यात मल्लानं खांबाच्या सहाय्यानं केलेल्या कसरती व्यायाम प्रकार म्हणजे मल्लखांब. हळूहळू त्याची लोकप्रियता वाढून त्याला आता स्पर्धात्मक स्वरूप आलंय असं आपल्याला म्हणता येईल. ताई, तुम्ही मल्लखांब या खेळाच्या खेळाडू तर आहातच, या खेळाच्या अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवलेला आहे आणि सध्या प्रशिक्षक आणि पंच म्हणून काम करताय. मल्लखांब खेळायची तुमची सुरुवात कशी झाली, काय सांगता येईल?
1: मी या खेळाकडे म्हणाल तर आधीपासून जे ऐकलेलं होतं त्या ह्याच्यानुसार माझे

0: जे वडील, तर ते लहान असताना शाळेत असताना कुस्ती आणि मलखांब खेळायचे, त्यांची बक्षिसं वगैरे बघितलेली होती. पण तुलनेनं आत्ता तितक्या ह्यानं मलखांब हा खेळ जो आहे तो सर्वश्रुत नाही आहे. मी आत्ता ह्या 2-5 वर्षात लॉकडाऊन नंतरच्या काळात म्हणाल तर खेलो इंडिया, नॅशनल गेम्स ह्याला समावेश झाला आहे आणि आता टीव्ही, मोबाईल, इंटरनेट ह्यामुळं बऱ्याच जणांना तो खेळ माहिती होतोय. पण मधला जो काळ होता त्यामध्ये तितका माहिती नव्हता. पण आमच्या शाळेत असताना शाळेमध्ये 15 ऑगस्टला दोरी मलखांबाचं प्रात्यक्षिक झालं होतं. मी 2री-3रीत असेल. ते बघितल्यानंतर मला वाटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे, आपण बाकी खेळ खेळतोच पण हे काहीतरी वेगळं आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. मग त्यामुळं कुठं हे शिकवलं जातं ह्याची माहिती घेऊन मग मी आणि वडील व्यायामशाळेमध्ये गेलो. बलभीम व्यायामशाळा म्हणून आहे गाव भागामध्ये. आणि मग तिथं जाऊन भेटलो आणि मग तिथूनपासून मी त्याचा सराव सुरू केला आणि मग त्यात गोडी वाढत गेली. मग त्या दृष्टीनं हळूहळूहळू एक एक स्पर्धांमध्ये सहभाग वाढत गेला, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर. आणि त्याबरोबरीनंच मग आपल्या बरोबरीचे पण वयानं लहान यांना हळूहळू शिकवायला सुरुवात केली. त्या दृष्टीनं प्रशिक्षक हा प्रवास सुरू झाला. आणि त्याबरोबरीनं स्पर्धात्मकतेमध्ये टिकण्याकरता आपल्याकडं पंच हे पाहिजेत, कारण बहुतांशी सगळ्या खेळात किंवा ह्या खेळातसुद्धा मुंबई, पुणे यांचं डॉमिनन्स जास्त आहे. तर त्याकरता म्हणून आपण पंचही झालं पाहिजे. त्यामुळं त्याचीही तयारी करून त्याचीही पंच परीक्षा दिली. कारण ह्याच्यासुद्धा जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि जागतिक पातळीवर पंच परीक्षा होतात. म्हणजे त्यामध्ये लेखी, तोंडी आणि प्रॅक्टिकल, तर ह्या परीक्षा होतात आणि त्यामधून मग तुम्ही पंच त्यांच्या मान्यता प्राप्त होता. तर तशा दृष्टीनं त्या परीक्षा दिल्या आणि पंच म्हणून हे कार्यरत झाले.
1: छान. 12व्या शतकापासून खेळल्या जाणाऱ्या भारताच्या या पारंपरिक ऐतिहासिक खेळाचे काही प्रकार असतात का?
0: मलखांबाचे तसे म्हणाल तर बरेच प्रकार आहेत. स्पर्धात्मक दृष्टीनं म्हणाल तर पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब आणि टांगता मलखांब असे येतात. पण एकूण प्रात्यक्षिकाकरता किंवा त्या मलखांबाचा कसरत म्हणून सराव करण्याकरता ह्या तिन्ही प्रकाराबरोबरीनं निराधार मलखांब, हात्यारी मलखांब, मशाली मलखांब, त्यानंतर बॅलन्सिंग मलखांब, म्हणजे आपल्या काचेच्या बॉटल्स असतात की नाही, त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आणि त्याच्यावरती तो मलखांब ठेवायचा आणि त्याच्यावरती कसरती करायच्या. त्यानंतर उसावरतीही मलखांब केला जातो. आणि स्पर्धात्मक मलखांबांमध्ये दोरीचा मलखांब हा जो आहे तो पूर्वी वेतावर केला जायचा, म्हणजे आपला वेत जो असतो, पण नंतर नंतर तो जो वेत आहे तर स्पर्धात्मक दृष्टीनं त्याचा पुरवठा तुलनेनं कमी, तर अशा दृष्टीनं दोरीचा मलखांब हा सुरू झाला की आतून सूत असतं आणि वरून त्याला नवार गुंडाळलेली असते. आणि हे जे स्पर्धात्मक मलखांब आहेत तर ह्यामध्ये पुरलेला मलखांब जो आहे तो बहुतांशी सागवानी किंवा शिसवाच्या लाकडाचा असतो आणि तो जमिनीच्या आतमध्ये 2.5 ते 3 फूट पुरलेला असतो आणि जमिनीच्या वरती तो 8 ते 8.5 फूट उंचीचा असतो की त्याच्यावरती कसरती करतात.
1: तर या खेळासाठी वयाची काही मर्यादा आहे का की वयाच्या कितव्या वर्षापासून आपण हा खेळ खेळू शकतो आणि कोणत्या वयापर्यंत आपल्याला हा खेळ खेळता येईल?
0: ते प्रत्येकाच्या फिटनेसवरती आधारित आहे. पण स्पर्धात्मक मलखांब किंवा मलखांब खेळायला शिकण्याकरता तशा दृष्टीनं योग्य वय म्हणाल तर वर्ष 6, कारण त्या वयापर्यंत अजून तुमची शारीरिक जडणघडण सुरू असते, त्यामुळे ती बऱ्यापैकी पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 6व्या वर्षापासून मलखांब शिकण्यास सुरू करावं. आणि स्पर्धात्मक मलखांब म्हणाल तर त्याला जे वयोगट आहेत ते 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील असे वयोगट आहेत. पण स्पर्धात्मक न बघता व्यायाम प्रकार म्हणून मलखांब करण्याकरता कोणतंच वय नाही आहे. मी आत्ताही माझ्या बघण्यात जुने जे काही मलखांबपटू आहेत ज्यांची वय आत्ता 85, 87, 90 वर्षाची आहेत पण तेही आत्ता मलखांबाचा सराव करतात, त्यामुळे त्याला तशी अट नाही आहे. पण स्पर्धात्मक करता बहुतांशी 25 ते 28 वयापर्यंत तुम्हाला स्पर्धांमध्ये सहभागी होता येतं.
1: तर या खेळाची आवड लहान मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आपण काय करायला हवं, तुम्हाला काय वाटतं?
0: ह्या खेळाचीच असं नाही पण सध्याचा जो काळ आहे त्यामध्ये मुळात मुलांना फार खेळाचीच आवड नाहीये. खेळाची म्हणण्यापेक्षा मोबाईलवरचे खेळ वेगळे आणि आपण स्वतः मातीत जाऊन खेळ खेळणे हा भाग वेगळा. तर त्याची आवड निर्माण होण्याकरता तुम्ही अशा मैदानांमध्येच त्यांना पाठवलं पाहिजे किंवा स्वतः पालकांनी घेऊन गेलं पाहिजे. आणि मुळात हे जे पारंपरिक खेळ आहेत तर हे खेळ शिकत असताना तुमची शारीरिक मानसिक तंदुरुस्ती वाढणार आणि त्याबरोबरीनं आमच्या इथं आम्ही जे घेतो तर त्याच्यात त्याबरोबरीनं मुलांनी एकमेकांबरोबरीनं वेळ घालवणं हे आत्ताच्या काळात जास्त महत्त्वाचं आहे.
1: प्रशिक्षक म्हणून काम करताना मुलं आणि पालक यांच्यामध्ये मलखांब खेळणं आणि स्पर्धांमध्ये

0: स्पर्धेमध्ये सहभाग घेणं यासाठी कितपत उत्सुकता ओढ दिसून येते?
1: आहे, त्याची ओढ आहेच. आणि मुळात मी जिथं प्रशिक्षण देते तर मूळ आमचा उद्देश असा आहे की मलखांब हा खेळ आहे तर त्या स्पर्धेमध्ये स्पर्धात्मक रीतीनं तुम्ही प्रावीण्यही मिळवावंच, पण त्याबरोबरीनं त्याचा मूळ जो गाभा आहे मलखांब या खेळाचा, तर तुम्ही शारीरिक तंदुरुस्ती, आणि मग तंदुरुस्ती म्हणजे फक्त शारीरिक नाही, शारीरिक, मानसिक आणि भावनिक तंदुरुस्ती, तर ती ह्या मलखांब खेळामुळे जास्त मिळते. तर ती तुम्ही मिळवावीत आणि याकरता मुलांनी तो खेळ शिकावा. आणि आता म्हणाल तर डिजिटल युग आहे, तर त्यामुळं तो खेळ बऱ्याच पालकांनी बघितलेला असतो, त्यामुळं त्यांची इच्छा असते आमच्या मुलांनी करावं. मुलांनाही नवीन नवीन शिकायचं असतंच लहान वयात, आपल्यालाही होतं की अरे मला आता हे शिकायचं आहे, मला आता ते शिकायचं आहे. त्यामुळे मुलं उत्साहानं शिकतात आणि त्यांना शिकवतानाही त्यांची आवड कशी आहे, त्यांची शारीरिक ठेवण काय आहे, कारण एकाच पद्धतीचं ट्रेनिंग तुम्ही प्रत्येकाला नाही देऊ शकत, कारण प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक भावनिक जडणघडण ही वेगवेगळी असते, तर त्यानुसार ट्रेनिंग कोर्स ठरवावा लागतो त्यांचा. पण बेसिक लेवलचं जे काही मलखांबाचं प्रशिक्षण आहे ते जी काय खेळाडू ते शिकण्याकरता येतात त्या सर्व मुलामुलींना आम्ही देतो.

श्रोते हो, मलखांब म्हणजे काय, त्याचा इतिहास, त्याचं स्वरूप, त्याचे प्रकार याविषयी आपण सविस्तर माहिती घेतली. आपण ऐकत होता मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला दीपा तेलंगला निरोप द्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.

0: क्रीडांगण कार्यक्रम आताच आपण ऐकलत. पुनः प्रसारण संध्याकाळी 6:35.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी 9:10
1: आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी 6:35. सप्रेम नमस्कार.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.
3: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
4: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
3: टवटवीत फुलांचा सुगंध,
4: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
3: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
4: प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.
3: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
4: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
3: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
4: तसंच News on AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
3: वर्तमान
4: आणि
3: भविष्यातही.
0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच 10:10. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: शैलेश रानडे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आपण ऐकलीत. गीतकार आणि गायक संदीप खरे.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
4: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
3: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं शैलेश रानडे यांच्या आवाजात. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: ती होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
2: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सतीच आहे.
1: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
3: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता.
1: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.

0: साधना सरगम यांच्या आवाजात मानसिंग जावीर यांनी संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकलीत. सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जाडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या

0: मला ड्रग्स मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
2: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
2: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

जितेंद्र अभ्यंकर प्रज्ञा देशपांडे यांच्या आवाजात प्रशांत कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं राहुल देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी पुन्हा एकदा प्रशांत कुलकर्णी आणि राहुल देशपांडे यांची रचना अंजली कुलकर्णी आणि प्रज्ञा देशपांडे यांच्या आवाजात.

अंजली कुलकर्णी आणि प्रज्ञा देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना राहुल देशपांडे यांची होती आणि संगीत होतं प्रशांत कुलकर्णी यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला जगदीश खेबुडकर यांची रचना संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी. लता मंगेशकर गातायत संसार चित्रपटातलं हे गीत.

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

जैत्र जय चित्रपटासाठी नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी सुधीर मोघे यांची रचना ऐकूया. आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं. चित्रपट हा खेळ सावल्यांचा.

0: खेळ सावल्यांचा चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:15 आणि 23 सेकंद झालेत. ऐकूया सामुदायिक गायन पाठ.
1: मुलांनो, आज आम्ही तुम्हाला एक आसामी गीत शिकवणार आहोत. गीताची पहिली ओळ आहे, ओ तुलतुल ओ बुल. कवी आणि संगीतकार आहेत रुद्र बारुआ. आता हे गीत रमीन चौधरी तुम्हाला शिकवतील, तर अगोदर तुम्ही सर्वांनी हे गीत लिहून घ्या. ओ तुल तुल बुल, ओ हेवती तरा, लुका ভাল নালাগে, খেল কইনা দরা. হি স্থায়ী ঝালী. আতা পহিলা অন্তরা লিখুন ঘ্যা. তুল তুল আমার কইনা হও, বুল বুলে দরা, মই নামতি নাম লগাই দরা ধরিয়াক জোড়া. ও কেউতি মাক ঘট টেকেলি ধরা. আতা দুসরা অন্তরা. কুরু কারে দূরলিতে চাউল হব, কচু পাতত হলা কানি সেয়ে হব তাকি পানি পসাত পানি তুলিম দূরণি ঘাট গড়া. আত তিসরা অন্তরা. পাতা বাহার

0: वा फार छान. आता हे आसामी गीत तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शिकवा बरं का. नमस्ते.
1: सामुदायिक गायन पाठ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 आणि 25 सेकंद झालेत. ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

गातारे मिरादिल या कार्यक्रमात रसिक हो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण वेगळ्या धाटणीचा आवाज असणाऱ्या काही गायक आणि गायिकांची गाणी ऐकणार आहोत. आपल्या आवाजातील वेगळेपणामुळे ते रसिकांच्या नेहमीच लक्षात राहिलेत. 16 ऑक्टोबर 1940 रोजी पंजाबमधल्या अमृतसरच्या मंडीमध्ये जन्मलेले गायक नरेंद्र चंचल. एका धार्मिक वातावरण असणाऱ्या घरात त्यांचा जन्म झाला. या गायकानं अनेक धार्मिक गाण्यांना आपला आवाज दिलाय. हिंदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन पहिल्यांदा केलं आणि 1973 साली बॉबी चित्रपटात पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर अवतार चित्रपट यातलं हे गीत आणि त्याच्यानंतर आला बेनाम. सुरुवातीला आपण बेनाम चित्रपटातलं गीत ऐकूया आणि त्याच्यानंतर अवतार चित्रपटातलं. 1974 साली प्रदर्शित झालेला बेनाम हा चित्रपट, नरेंद्र चंचल यांनी गायलेलं हे गीत.

बेनाम चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आता नरेंद्र चंचल यांच्या आवाजात अवतार या चित्रपटातलं गीत, सोबत आशा भोसले आणि महेंद्र कपूर.

0: गाता रे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

भारतीय सिनेसृष्टीतील हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या रिचा शर्मा यांचं गीत आपण ऐकणार आहात. पंडित आस्करण शर्मा यांच्याकडून शास्त्रीय आणि सुगम संगीताचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं. गझल चित्रपटातील गीतं, पंजाबी आणि राजस्थानी लोकगीतं त्यांनी आजवर गायलेली आहेत. मुसाफिर चित्रपटातलं हे गीत रिचा शर्मा यांच्या आवाजात.

अवस्थे यांचा. लहान वयातच शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी घेतले आणि रेडिओसाठी त्या गाऊ लागल्या. दुश्मनी चित्रपटातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत सपना अवस्थी यांच्या आवाजात.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
1: लखनऊ शहरातून आलेल्या एका गायिकेचा आवाज रसिकांच्या आजही स्मरणात आहे आणि तो आवाज म्हणजे सपना.

0: कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले, म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे, तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत, तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील, तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
0: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: एक गायिका, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती अशा भूमिका साकारणारी एक कलाकार म्हणजे सलमा आगा. जन्म पाकिस्तानातला, पण पालनपोषण मात्र लंडनमध्ये झालं. चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं तर निकाह चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली आणि पार्श्वगायन देखील.

0: ती होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणलं, ती खरी सतीच आहे।
0: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा।
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे आता।
0: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
3: आपल्या आवाजातील वेगळेपणामुळे रसिकांच्या नेहमीच लक्षात राहिलेल्या गायिका रेश्मा यांच्या आवाजातील अतिशय लोकप्रिय गीत हिरो चित्रपटातलं आनंद बक्षी यांच्या गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे।

0: भारत आंबे यांची रचना, आशुतोष कुलकर्णी यांचं संगीत आणि स्वर होता विभावरी आपटे आणि सहकाऱ्यांचा।
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

सुधीर मोघे यांची रचना, अजय गोगावले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलीत. भावधारा कार्यक्रमात शेवटी शांता शेळके यांचं गीत, संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि आवाज ऋषिकेश रानडे यांचा.

शांता शेळके यांची रचना ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात आपण ऐकलीत. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम काही क्षणात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:20 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. याअंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉ माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गदरे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. याशिवाय इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यानं.

0: मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार. डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
1: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नसेल, तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटर सारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी, याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
0: अच्छा, जसं आपण नेहमीच मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का.
2: हा, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की आता नेहमी जर आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस हे प्रॉपर्टी संदर्भात डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीचे आहेत. सो इथे लिव्हिंग विल आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जो नोटराईज करून किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग ते पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोस्ट करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ऍडवायझर्स असतात, आपले फॅमिली डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस जे असतात ज्याने आपल्या विलवर सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
0: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं.
1: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो. कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे, तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ह्या डिग्निटीनेच असलं पाहिजे. म्हणजे माझा जो मानसन्मान आहे, आत्मसन्मान, त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण लोक सुद्धा करू शकतात. कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यातून तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याचे इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
0: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय आहे, एक वकील म्हणून काय सांगाल.
2: आता मृत्यूपत्र ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 85 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्या नंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ, म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर, जेव्हा आता आपण ह्या पुढे प्रॉपर्टी किती करून येत नाही, जे काय आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवून झाले, तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं, हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्या बाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आपण आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे, सो यू कॅन, तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता, तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टिकलोय का. तर हा असं अजिबात नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहित नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही असं अजूनही आपल्याला नॉर्मल विच

0: बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे. ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही तर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा थोडा थोडा कासवाच्या गतीनेच सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आता थोडस कुठे मेडिकल फील्डमध्ये तर काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जी अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे, आता तर की माझं 80-82 वय आहे, माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झाले आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही, व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो, म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं. त्या कंडिशन मध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारी प्रयत्न करा, म्हणजे असे उपचार करू नका की ज्याने माझं ते आयुष्य वाढेल. ज्याने मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मला ते पुढे जगता येणार नसेल तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित, पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
2: बरोबर, हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाही, म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे. फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडस आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात, व्हेंटिलेटर असतो, तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो. पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही, असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते, कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे एक व्यक्ती नसतो ठरवत, दोन वैद्यकीय मंडळ वेगवेगळी असतात, एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉन्गिव्हिटी वाढतीये परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला घेता येत नाहीये, मग त्याला घेता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्यांनी फिडिंग देत असतो, अशा वेळेला तो व्यक्ती सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्यांनी ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकातनं नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही, म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये. त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मोनरी डिससक्सिटेशन CPR नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो, तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये, म्हणजे मला जर वेदना होत असतील तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हे सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद याच्यात केलेली नाहीये.
1: ही आत्महत्येची सोय नाहीये,
2: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही आत्महत्येची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
2: अगदी बरोबर आहे, म्हणजे इथे कधी कधी पेशंट आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय मला हे थांबवा, तर आम्ही त्यांना सांगतो की ही थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला

0: सगळं करायचंय, फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटे फुटे फुटतात, तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी असं काही अनुभव आहे का?
2: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती विजिटेटिव्ह

0: रिसेंट व्हील हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला पण इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही आम्ही सांगतो ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विल ची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थकेअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थकेअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जर डायरेक्ट सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो की तुमचं मूल बाळ, तुमचा नवरा बायको किंवा अजून पण नवीन भाऊ, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केली. माझी ट्रीटमेंट या या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो,
1: इतकं आधी केलं
0: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जे कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की हे व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाही. पण आता अगदी रिअलिस्टिक बोलायला जातं मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल, यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनने जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल लिव्हिंग विल तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील, फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
2: फाटे फुटण्याच्या मध्ये कसं होऊ शकतं अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला,
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
2: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद जर असेल ना तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयाचं वैद्यकीय मंडळ, सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीची जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्युटिव्ह करणं योग्य ठरेल तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का, नेत्रदान, याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
2: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत आणि आता याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागले आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत, असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचं लिव्हिंग विल करतील. आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे, ते पोर्टल सरकारने चालू केलेले आहे, अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे, काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापल्या लिव्हिंग विल त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतच आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा. लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय, नेत्रदानाचा भरलाय, तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
2: अगदी चालतं. कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे आणि लिव्हिंग विलचा विषय असा आहे की आता त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नये, त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान, नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील, पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली, आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय, आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही, अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे पण होणार, भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल, पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणेच करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असा प्रसंग कधी झाला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय, कारण ही प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
1: अच्छा, भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा हे परदेशात आहे?
0: म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं किंवा सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसेस आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40,000 लोक नोंदणीकृत करतात, एवढा तिथे तो अवेअरनेस आहे याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहितीये का, तिथे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतोय, त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते प्रत्येक खरं

0: सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही भीती असते. त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये असं रॉंग सर्टिफिकेट कोणी एखाद्या व्यक्तीला
1: देतं. व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात?
2: हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये, स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही, म्हणजे लोळागोळा पडलेला देह असं जे म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्युट होत.
0: अच्छा, हा भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीज मध्ये हे खूप रुटीन प्रोसेस आहे. आपल्याकडे याला 23 साल उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता, पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 सालच्या जन्मीनंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही, पण तो राईट टू लिव्ह लाच जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे की जीवन जगावं पण कधी तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणले तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणारा जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो किंवा जीवनाचे
2: इच्छापत्र.
1: बरोबर, महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना?
0: ऑफकोर्स, म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी, आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या, प्रॉपर्टी करत नव्हत्या, त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता, त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता आपल्या आई वडिलांच्या काळात जे होतं ते जॉईंट विल तरी होत आहे, कारण ऍटलिस्ट फॉर टॅक्सेशन बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे खरेच आहेत आणि मग टॅक्सेशन मुळे काय होणार तिची मिळकत आहे, म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तू म्हणला तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, त्याच्यात जेंडरचा विषय नाही, त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असा समज आणू नये की माझा काय त्याशी समज आहे, महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत. एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताच्या मी आहे.
1: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
2: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महायुएलबी पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याची सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये. पण ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसिबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवण्याला आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जाईल आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफ मध्ये आलेले आहे त्यावेळा त्या रुग्णालयाचे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत, अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का?
2: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे, त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले आहेत, वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाहीये, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकतात?
2: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही कायद्यामध्ये.
0: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच, म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट घेणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती, ती एक मेडिकल नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशनवर राहत होती आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाच्या दारी झिजवली आणि शेवटी 23 साली ते जो निर्णय झाला. तर असं आहे की ह्यानंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेलं असेल

0: तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. म्हणजे तुमच्या आयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
1: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाही किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे.
0: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
2: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, तर त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर,
0: चांगली.
1: आणि म्हणूनच ना आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते. त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-50 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं. कारण कुठला आजार कधी कुणाला होईल हे कुणालाच कल्पना नसते आणि तो आजार झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मानसिकतेत नसणार की आता मला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे माणसांनी आधीच ह्या गोष्टी करून ठेवाव्या की जेणेकरून अशी परिस्थिती जर दुर्दैवाने उद्भवली तर ते त्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाला निर्देश असतील की मला काय करायचंय, कशा प्रकारे ते मला जगवायचं कसं, हे जगण्याचा अधिकार मलाच आहे.
0: इव्हन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर म्हणजे तुम्ही डोनर्सचं म्हणलात की म्हणजे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशा प्रकारे माझे अंत्यसंस्कार करावे ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो. किंवा बा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्म पद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इव्हन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं.
2: बर
0: पूर्ण डिटेल येतात.
2: हे एक नवीन आहे कारण अनेक जण असं बोलून ठेवतात, म्हणजे देहदान त्वचादान नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात, पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो.
0: हे फार महत्वाचं. एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये. पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्याने जायचं तो गेलेला आहे पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्याने जसं सांगितलं तसंच त्याच्याकडे करावं.
2: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात. तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
0: देर इज नो डायरेक्शन अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी. माझा ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते पण ती बॉडी कोणाची आहे तर असं म्हणून तर लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करेन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही. म्हणजे आपण जसं म्हणलं की मरणाचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राइझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे, तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा या गोष्टीची मदत घेऊन हे लिव्हिंग विल नोंदणीकृत करायला पाहिजे.
2: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांनाही होणार
1: आहे. पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसिनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं. अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत, तर अशा वेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही, सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला माहिती जाणवत असतं की नाही अरे ह्याचा म्हणजे उगीच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याचे त्याला स्वतःलाच त्रास होत असतो.
2: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील आणि जेवढे

0: समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगाने पुढे जाईल.
1: तर विल म्हणले की परत लोक थोडं कन्फ्युज होऊ शकतात. तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं तर एक विल असतं आपलं जगण्याचं. अशा पद्धतीने जर लोकांनी बघितलं कारण हे अजूनही तू म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराठी टेकलोय का किंवा मराठी टेकलोय का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करायला आणि काय करू नयेत याचा केलेला कागद म्हणजे लिहून घेईल आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला कधी जाव्यात हे करणारं आपलं नॉर्मल वेळ
0: असं. आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतो SIP करतो एखादा इन्शुरन्स काढतो तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी तसं आपण जगत असताना आपण कसं मरावंच
2: आहे. माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतो तोपर्यंत मला जगायचं आहे. पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे तर अशा वेळी मला आता फक्त ओढत जगू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग वेल.
1: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग वेल जे आहे ते तुमचे जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे. एक जीवन असतानाचं वेल आणि एक जीवन संपल्यानंतरचं वेल.
2: अगदी बरोबर
1: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल वेल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सबराई सर ऑफिसने जाऊन करावे लागतात ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीत. पण लिव्हिंग वेलचं पोर्टल आहे त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर ती सुद्धा कालांतराने येतील सरकारी ह्याच्यावरच की तिथेच टॅम्पलेट आहेत मग तीच टिक करा तीच भरा की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडून येईल.
0: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल जगण्यासाठीही असेल तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी वाचावं अभ्यास करावा इतरांना सांगावं. साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात. मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघेही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विल वरती आणि ते का महत्वाचं आहे याविषयी चर्चा केली. तुम्ही माहिती सांगितलीत अनुभव शेअर केलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: खूप
2: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना म्हणजे समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
1: आणि खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्टी आहेत ती जास्तीत जास्त लोकांना कळेल.
3: मैत्रिणींनो श्रोत्यांनो आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी कष्ट घेतले पाहिजेत. तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती. राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला. आज चालू आहे 2026. तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक, अचंबा वाटावं असंच आहे. कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही. ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं. इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, याविषयी आपल्याशी संवाद साधतायत इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी.
1: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो. मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं संकलन, संपादन व प्रकाशन त्यांनी केलं. म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती. त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहण क्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेख शास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाड्यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता.

प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याच वेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते, त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता, तसेच तो अपुऱ्या कागदपत्रांवर आधारित होता. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती, त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेव शास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती, परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडित सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळखात पडली होती, ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्या काळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी प्रगत साधनं नव्हती, त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली, अडचणी सोसाव्या लागल्या, हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं, मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातली. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्र त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते, तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं, विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटाने आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली. 1898 मध्ये या मालेचा पहिला खंड प्रकाशित झाला. आपल्या हयातीत साधनांचे 22 खंड त्यांनी प्रसिद्ध केले आणि साधनांच्या शास्त्रीय संपादनाची दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून सुमारे 5000 पत्र ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्व, साधन चिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बकरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन यासारखे अनेक विषय विस्तृतपणे मांडले आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील

अहिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्रा च्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतनच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड वोन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्यशोधनाबरोबर सत्यकथन हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकारांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल, कागदातील मजकुराची इतर साधनांवरून पुष्टी होत असेल, तर तो कागद विश्वसनीय मानावा असे राजवाडे सांगत. इतिहास लेखनाचे तीन टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि

ही परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अमळनेर या शहरांमध्येही त्यांनीही आरोग्य मंडळ. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भंडारकर, राजाराम शास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड यांनी भाषेसंबंधी सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड्यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्ती कोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्व त्यांनीच लोकांच्या मनावर डुंबवलं. लोकगीत हा शब्दही राजवाड यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक लिपी आहेत. त्यामधील जी सकळा लिपी आहे तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड्यांनी केला आणि त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान आढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास, त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट

घडवण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूप असे आहे. आज इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश लेखन, व्याकरण, ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे, ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श, लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा, यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम, त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात. इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहास विषया संबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, आपण आता ऐकलात वनिता मंडळ हा कार्यक्रम. या अंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी. तसंच इतिहासाचार्य न राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीप

0: अंक बढ़कर 23,978 पर कारोबार कर रहा था। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। दुपारचा 1:05 झालेली आहेत। आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

सोबती या सिनेमातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं होतं गंगाधर महांबरे यांचं आणि संगीतकार श्रीनिवास खळे. श्रोते हो, बाहेर प्रचंड पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की मन आपोआप प्रफुल्लित होतं, ते वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणूनच ही छान छान अशी थोडी रोमॅन्टिक पाण्याची पावसाची गाणी. बिनकामाचा नवरा या सिनेमातलं गाणं आहे, आशा भोसले यांनी गायलेलं. शांताराम नांदगावकरांचं हे गाणं आहे, संगीतकार राजेंद्र विनय.

शोध रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य

0: हंसिका अय्यर यांनी गायलेलं हे गाणं होतं अजिंठा या सिनेमातल्या नांदू महानोरांचं. संगीतकार कौशल इनामदार. गीत बहार कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र पण आताही राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या

देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवैत आणि बहरीनला जाणार आहेत. नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबिओ यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत. आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे. कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ यश जयशंकर यांनी केलं. 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांबूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती. ती 2025-26 34 अब्ज डॉलर इतकी झाली तर चीनसोबतची व्यापारी तूट 112 अब्ज डॉलर झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 मध्ये काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळेही मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतीश पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 पर्यंत राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामं नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. शिवराज्याभिषेक जल्लोषात संपन्न, माथेरानची राणी सुट्टीवर आणि लहानगीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत, या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
2: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिता राजे भोसले आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्णपणे रायगड दुमदुमून गेला. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा हा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी 7 वाजता नगरखान्यात युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण झाले. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. तेथे युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सुवर्ण मुद्रांचा हा अभिषेक झाल्यानंतर पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, लोककलांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम पार पडले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमांना शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची मिनी ट्रेन अर्थात माथेरानची राणी 15 जून पासून सुट्टीवर गेली आहे. आता 15 ऑक्टोबर पर्यंत नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद राहणार आहे. नेरळ ते माथेरान हे अंतर 21 किलोमीटर आहे. या मार्गावरून वळण घेत माथेरानची राणी झोकात धावत असते. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने 15 जून ते 15 ऑक्टोबर या काळात नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या वर्षी पावसाचं आगमन लांबलं असलं तरी दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने नेरळ माथेरान सेवा बंद केली आहे. तथापि अमन लॉज ते माथेरान या दरम्यानची शटल सेवा सुरूच राहणार असल्याने पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत झुकझुक गाडीतून प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रातील शाळा नुकत्याच सुरू झाल्या. त्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री 4थीच्या वर्गात गेल्यानंतर तेथे यशस्वी मिठू घुले या 4थीतील मुलीने त्यांची मुलाखत घेतली. यशस्वीने अत्यंत धाडसानं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तुम्हाला काम करण्याची प्रेरणा कोठून मिळते? या यशस्वीने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तेवढेच प्रभावी उत्तर दिले. लोकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य, शेतकऱ्यांच्या डोळ्यात समाधान, सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल, या गोष्टी मला काम करण्याची ऊर्जा देतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलाखत संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीच्या धाडसाचे कौतुक केले. थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणारी वहाळ सारख्या छोट्या गावातील यशस्वी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया संगीता अरुणिके यांना.

0: वधू नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेत ऐकूया द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्याकडे गेल्या काही दिवसात अचानकच एका सर्बियन लेखकाचं नाव कानावर यायला लागलंय आणि ते म्हणजे झोरान जोकोविच. सुरुवातीला त्याच्या अनेक कथा लघु कादंबऱ्या यांची इंग्रजी भाषांतर ई बुक स्वरूपात दिसायला लागली आणि आता तर चक्क मराठीत त्याच्या दोन पुस्तकांची भाषांतर पाहायला मिळतात. त्यातलं एक आहे 2003 सालचं वर्ल्ड फॅन्टसी अवॉर्ड मिळालेलं द लायब्ररी, तर दुसरं आहे फ्योदर मिखायलोविचचे 4 मृत्यू आणि 1 पुनरुत्थान. ही दोन्ही पुस्तकं मराठीत लोकप्रिय झाल्यामुळे आता जिवकोविचच्या इतर कादंबऱ्याही लवकरच भाषांतरित स्वरूपात मराठी वाचकापर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार झाली. द लायब्ररीचं सोपं सहज भाषांतर केलंय ते प्राध्यापक साहित्य अभ्यासक नितीन रिंडे यांनी. हे भाषांतर अतिशय वाचनीय झालंय. जिवकोविचची पुस्तकं आकाराने फार मोठी नसतात, अगदी कादंबऱ्या असल्या तरी त्याही तशा लहानच असतात आणि असतात त्यामध्ये ही रचना एपिसोडिक असण्याची, कथा स्वरूपात लिहिलेल्या प्रकरणांना एकत्र सांधून कादंबरी स्वरूपात सादर केल्या असल्याची शक्यता असते. या प्रकारच्या आकृतीबंधाला मोझेक नॉवेल असं म्हटलं जातं. मोझेक नॉवेल हा साहित्य प्रकारही अलीकडे मराठीत दिसायला लागलाय. कथा मालिका आणि कादंबरी यांच्या सीमारेषेवरची रचना असते. यातलं दर प्रकरण हे सुटं कथारूपी निवेदन असतं, पण सर्व प्रकरण एकत्र पाहिल्यावर लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये मिळून काहीतरी जोड असतो. संपूर्ण पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेला विषय तर एक असतोच, पण त्याबरोबरच दर कथेत घडणाऱ्या घटना वा पात्र यांच्यामध्येही काहीतरी थेट सांधा असू शकतो. हा सांधा काय प्रकारचा आणि किती घट्ट आहे यावर ते पुस्तक कादंबरीच्या बाजूला अधिक झुकतंय की कथामालिकेच्या बाजूला हे स्पष्ट होऊ शकतं. द लायब्ररी हे याच प्रकारचं मोझेक नॉवेल आहे. जिवकोविचच्या कथांमध्ये अद्भुताला जागा असते. वरवर पाहता त्यातलं वातावरण, कथेतला तपशील हा आपल्या परिचित जगापेक्षा वेगळा नसतो, त्यामुळे कथा वाचायला लागताना ती आपल्याच आसपास घडत असल्याचा आभास तयार होतो. पण पुढे एखादा घटक असा येतो ज्याने कथेचं वास्तव बदलून जातं. उदाहरणार्थ इथे एका कथेतल्या नायकाला एक आभासी ग्रंथालय सापडतं, ज्यात लेखकाने आजवर लिहिलंय ते सगळं काही असतं, वर या पुढल्या आयुष्यात तू जे काही लिहू शकेल तेही तिथे पाहायला मिळतं. किंवा दुसऱ्या एका कथेत लेखकाच्या घरी जाणारा एक जिना असतो, ज्या जिन्यावरून वर चढताना पायऱ्यांची जी संख्या असते त्यापेक्षा उतरताना ती तेवढीच राहत नाही, उतरताना पायऱ्या कमी भरतात. अशा लहान मोठ्या घटकांमधून या कथांमधली चमत्कृती सुरू होते आणि आपला एका वेगळ्या दुनियेत प्रवेश होतो. द लायब्ररी मोझेक नॉवेल मानलं तरी त्याचा प्रकार मला कथा मालिकेच्या अधिक जवळ जाणारा वाटतो, कारण या कथांमधून सलग जाणारा धागा हा प्रामुख्याने संकल्पनेच्या पातळीवरचा आहे. या सगळ्या कथा चित्रविचित्र वाचनालयांबद्दलच्या आहेत. त्या एकत्र जोडल्या जातात त्या शेवटच्या प्रकरणात आणि त्यातून लेखकाच्या मनात जे चाललंय त्यावर एक नवा प्रकाश पडतो. हे पुस्तक लहानसं आहे, पण कल्पनारम्यतेच्या दृष्टीने त्यातला फेरफटका फार मजेदार आहे. ते कधी गंभीर आहे तर कधी गमतीदार. शिवाय तुम्ही जर वाचनालयांचे सभासद असाल वा अगदी नियमित वाचक असाल, पुस्तकप्रेमी असाल, तर आपसुकच हा विषय तुमच्या जवळचा आहे. साहित्यात एक वर्गवारी असते बुक्स अँड बुक्स नावाची. ही पुस्तकांबद्दलची पुस्तकं बहुतेक वेळा नॉन फिक्शन पद्धतीची असतात, वाचनानुभव, रसास्वाद, समीक्षा अशी काही काही. द लायब्ररीला मात्र ते फिक्शन असूनही आपण बुक्स अँड बुक्स या वर्गात अगदी सहज धरू शकतो.
0: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज आपण ऐकत होतो द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होतो ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ICAक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: वर्षी एलनिनो स्थिती असल्याने नैऋत्य मान्सून वर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वच एलनिनो वर्ष ही दुष्काळी असतातच असं नाही, परंतु पावसाची अनिश्चितता आणि खंड वाढण्याची शक्यता असते. भारतीय शेती मान्सूनवर निसंबून असल्याने असमान पर्जन्यदृष्टी, पावसातील खंड, कमी कालावधीत जास्त पाऊस अशा स्थितीचा खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य पीक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड, योग्य पीक पद्धत, योग्य आंतरपीक पद्धत, जलमृद संधारण उपाय, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब, ताण व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी बाबींचं काटेकोर नियोजन करायला हवं. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीत खरीप हंगामातील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न अधिक शाश्वत बनवण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. कमी पाऊस मानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारी पिकं जसं मूग, उडीद ही जास्त फायदेशीर ठरतात. अधिक पाऊस होण्याच्या परिस्थितीत जमिनीवर पसरून वाढणारी कमी उंचीची आंतरपिकं घेतल्यास जमिनीची धूप कमी होते, तसंच आंतरपिकाच्या पसरलेल्या मुळांमुळे पाण्याचा निचरा लवकर होऊन जमीन लवकर वापसा स्थितीत येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपिकात करावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीवर अनुकूल परिणाम होतो. मुख्य पीक आणि आंतरपीक यांची निवड करताना त्यांची मुळे ही जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वाढणारी किंवा पसरणारी असावीत. जसं कपाशीचं सोट मूळ मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेते, तर आंतरपीक मूग किंवा उडीद यांची तंतुमय मुळे जमिनीच्या वरच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात. मुख्य पीक आणि आंतरपीक हे एकमेकांसोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक असावं. आंतरपीक म्हणून खाडार पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकं घेता येतील, तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, खरीप ज्वारी ही पिकं वाढता येतील. हलकी जमीन असेल तर बाजरी, कुळीथ, तीळ, कारळ, एरंडी या पिकांची निवड करावी. अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी अधिक तूर, बाजरी अधिक तूर, कापूस अधिक उडीद किंवा कापूस अधिक मूग, कापूस अधिक सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर, मका अधिक सोयाबीन, मका अधिक मूग अशा पिकांची निवड करावी.
1: कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. म्हणजे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडला जाऊ शकतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: लोक अशा वेळी करायचं काय?
2: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येऊन तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा संवाद शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर विषयका सोमवार दिनांक 29 जून 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रुकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये एचपीव्ही लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHOच्या शिफारसी काय आहेत, तसेच एचपीव्ही लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव

याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. एचपीव्हीचे किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे. आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशया मुखाच्या कॅन्सर पासून म्हणजे सीए कार्सिनोमा सर्व्हिक्स पासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी एचपीव्हीची लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅपस्मिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी, आणि ज्या स्त्रियांना असा सीए सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी एचपीव्ही वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या एचपीव्ही लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एचपीव्ही लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशी सांगितलेले आहे की एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त 1 भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षानंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सी पुंजावीर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत तर भविष्यातील पर्यावरण पूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल. ज्या योगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये कॉन्क्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरण पूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्ट पासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे. त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरण पूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकटची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज वैशाली फणसळकर यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. त्यांनी गायलेला राग वृंदावनी सरी विलंबित आणि द्रुतबंदीश तीन तालातनीबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अभिजीत जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मिनल नांदेडकर यांनी केलेली आहे. ऐकूया वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रुती वाटा पडवितला. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मिलिंद नांदेडकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. टीसीएस धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं

0: यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 मध्ये काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कुणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शने केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोऱ्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्राबाग यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हे दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली.

0: साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
1: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे एपीएमसी बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 चे राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोळी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सेडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोळी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. टीसीएस धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

मध्यम लहरी 239° 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजतायत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होते. नमस्कार श्रोतेहो, सायंकालीन प्रसारण सभेत मी अनुजा कुलकर्णी आपलं स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कही प्यार हो ना जाए या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं राकेश मलिक यांचं गीत. या गीताला संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं. ऐकूया तर हे गीत.

0: कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं कही प्यार ना हो जाए या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोते हो, आपण ऐकताय राजा को राणी से प्यार हो गया या चित्रपटातील उदित नारायण आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत। गीतरचना आहे जावेद अख्तर यांची।

0: जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं राजा को रानी से प्यार हो गया या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: प्रत्येक स्त्रीचा भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
0: कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत सोनू निगम, नीरज श्रीधर आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं राज 2 या चित्रपटातील गीत.

0: राज टू या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत देव कोहली यांची गीतरचना. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

कुछ कुछ होता है या चित्रपटातील उदित नारायण अलका याग्निक आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया तुम्हारी सुलू या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती आणि शाशा तिरुपती यांनी गायलेलं गीत.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे आणि ईमेलद्वारे जरूर कळवा. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात ग्वालेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष। कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी, सादर करते आहेत धीरज केदारी।
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार। युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, आज 24 जून प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष। वंदे मातरम हे दोन शब्द कानावर पडतात आणि नकळत अंगावर शहारे येतात। मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि सुरांच्या त्या दिव्य प्रवाहातून जणू भारत मातेचं दर्शन घडतं। या गीताला आपल्या स्वरांनी अमरत्व बहाल करणारा एक गंधर्व होता, ज्याचा आवाज केवळ संगीत नव्हता तर तो एक अनुभव होता, एक साधना होती, एक राष्ट्रभावना होती। आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत त्या अद्वितीय गायकाला, ज्यांच्या स्वरांनी वंदे मातरम या गीताला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिलं। अशा स्वरसम्राटाच्या जीवनाचा आणि संगीत साधनेचा मागोवा घेणारा हा विशेष कार्यक्रम। पंडित ओंकारनाथ ठाकूर, जे दिसायला आणि वावरायला राजशाही रेशमी वस्त्रे परिधान केलेले आणि खांद्यापर्यंत लांब पांढऱ्या केसांची सिंहासारखी केशभूषा असलेले असत, त्यांच्यासोबत 4 तानपुरा, 2 गायक आणि अनेकदा 2 वाद्यवृंद असत। हे हिंदुस्थानी संगीतातील गेल्या शतकातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे। रंगमंचावर ओंकारनाथ म्हणजे जणू जिवंत नाट्यच होते, पण ते केवळ एक संगीतकार नव्हते, एक शिक्षक, प्रशासक, सिद्धांतकार, राजकीय कार्यकर्ते आणि संस्था निर्माते म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता यांचा दुर्मिळ संगम लाभला होता। 1930 पासून सुरू होऊन जवळपास 3 दशके हिंदुस्थानी संगीतात त्यांचे एक अढळ स्थान होते। उस्ताद फयाज खान आणि केसरबाई केरकर यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्धकांसोबत

यांचे सामायिक करून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि उस्ताद बडी गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या पुढच्या पिढीतील गायकांनी मोठा चाहता वर्ग मिळून अफाट प्रतिष्ठा निर्माण केली असताना त्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले. ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीतकार यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले असूनही ओंकारनाथ परंपरेपासून मोठ्या प्रमाणात विचलित झाले आणि एक धाडसी नवप्रवर्तक बनले. ज्या काळात खयाल अजूनही ध्रुपद परंपरेच्या औपचारिक अलिप्ततेच्या बंधनात अडकलेला होता, त्या काळात ओंकारनाथांनी एक भावनिक आणि अगदी नाट्यमय सादरीकरण शैली स्वीकारण्याची धाडस दाखवले. त्यांनी खयाल सादरीकरणात टप्पा आणि ठुमरीचे घटक मुक्तपणे समाविष्ट केले. कधी कधी या शैलींमधील सीमा पुसून टाकल्या. ज्या काळात व्याकरणकार संगीताच्या ज्ञानाच्या मांडीवर वर्चस्व गाजवत होते, त्या काळात त्यांनी गूढ पैलूंवर भर दिला आणि रागांच्या उपचारात्मक शक्तींवरही प्रयोग केले. 1970 दशकात कुमार गंधर्व आणि जसराज यांच्या उदयानंतर खयाल गायनात उदयास आलेल्या प्रणयवादी चळवळीचे ओंकारनाथ यांना अनेकदा अग्रदूत मानले जाते. एक कलात्मक विचार प्रणाली म्हणून प्रणयवाद म्हणजे संगीताच्या संरचनात्मक पैलूंबाबत सापेक्ष उदासीनतेसह भावनिकदृष्ट्या भारलेल्या व्यक्तिमत्वाला दिलेली प्राधान्य होय. ओंकारनाथांनी त्यांच्या संगीतमय व्यक्तिमत्वात अभिजातवादाचा भरपूर प्रभाव दर्शवला, परंतु खयालच्या माध्यमातून भावनिक मूल्यांच्या स्पष्ट संप्रेषणावर भर देऊन त्यांनी नंतरच्या प्रणयवाद्यांसाठी मार्ग मोकळा केला. पंडित ओंकारनाथ यांचा जन्म 24 जून 1897 रोजी गुजरातच्या खंभात जिल्ह्यातील जहाज येथे झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही पेशवा शासकांच्या सेवेत सैनिक होते. एका संतांच्या प्रभावामुळे ओंकारनाथांचे वडील गौरीशंकर यांनी सांसारिक गोष्टींमधील सर्व रस गमावला. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करून ते एकांतवासी झाले आणि त्यांनी आपले जीवन प्रणव साधनेला समर्पित केले, म्हणजेच आद्य नाद असलेल्या ओमच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी. याच आध्यात्मिक साधनेमुळे त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाचे नाव ओंकार ठेवले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून ओंकारनाथांनी घरकामगार, स्वयंपाक्याच्या मदतीनीस, कापड गिरणीत मजूर आणि स्थानिक नाट्यप्रयोगांमध्ये अधूनमधून गायक अभिनेता म्हणून काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यास सुरुवात केली. ओंकारनाथ किशोरवयात असताना त्यांचा भरूच येथील एक दानशूर व्यक्ती सेठ शाहपूरजी डुंगाजी यांच्याशी संपर्क झाला. त्या श्रीमंत व्यापाराने त्याची संगीतातील प्रतिभा आणि आवड ओळखली आणि त्यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यालयात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले. 1910 ते 1916 या काळात ओंकारनाथांनी ग्वाल्हेर घराण्याची गायनकला आणि पखवाज शिकले, प्रमाणभूत संगीत शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला आणि आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली. जेव्हा त्यांच्या गुरूंनी लाहोरमध्ये आपल्या संगीत शाळेची शाखा उघडण्यास निर्णय घेतला तेव्हा 20च्या सुरुवातीच्या वयातच ओंकारनाथांना तिथे प्राचार्य म्हणून पाठवण्यात आले. लाहोरच्या शाळेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून अथकपणे काम करत असतानाच त्यांनी एक व्यावसायिक संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लाहोरमध्ये 3 वर्षे घालवल्यानंतर ते संगीत शाळा सुरू करण्यासाठी आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्यासाठी भरूचला परतले. त्यांची संगीत शाळानंतर 1934 मुंबईला आणि त्यानंतर 1942 सुरतला हलवण्यात आली. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते, पण त्याच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी एक जैन धार्मिक संस्थेत काम केले होते, जिथे भिक्षूंनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. पुढे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू आणि नेपाळी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. स्वतःलाच आपला एकमेव गुरु मानून ओंकारनाथ हे 20व्या शतकातील संगीतकारांमध्ये सर्वात प्रभावी वक्ते आणि सर्वात सखोल सिद्धांतकार म्हणून घडले. 1918 बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या दरबारात आणि जालंधर येथील हरबल्लभ संगीत संमेलनात सादर केलेल्या प्रभावी संगीत मैफिलींमुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. काही वर्षांनंतर त्यांनी नेपाळला भेट दिली आणि राजाची प्रशंसा मिळवली, पण राजा ओंकारनाथांना आपला आश्रय स्वीकारण्यास पटवू शकला नाही. 1930 ओंकारनाथांची कीर्ती दूर दूर पर्यंत पसरली होती आणि ते भारतातील प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले होते. 1931 त्यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथील आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत आमंत्रित करण्यात आले. तेथून त्यांनी जर्मनी, हॉलंड,

0: फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्वित्झर्लंड प्रवास केला, जिथे त्यांनी कार्यक्रम आणि व्याख्यान प्रात्यक्षिके सादर करून युरोपियन श्रोत्यांना हिंदुस्थानी संगीताच्या सौंदर्याची ओळख करून दिली. हा तो काळ होता जेव्हा पाश्चात्य जग भारताला केवळ गांधी, टागोर आणि उदयशंकर यांची भूमी म्हणून ओळखत होता. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अज्ञात गोष्ट होती. ज्येष्ठ डागर बंधू पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना ऐकण्याच्या 3 दशकांपूर्वीच ओंकारनाथांनी पाश्चात्य विद्वान आणि श्रोत्यांमध्ये हिंदुस्थानी संगीताविषयी गंभीर रुची निर्माण केली होती. एक संगीतकार म्हणून कीर्ती मिळवतानाच पंडित ओंकारनाथ स्वातंत्र्य लढ्यातही सक्रियपणे सहभागी झाले होते. ते भरूच काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि गुजरात प्रांतीय काँग्रेस समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 14-15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री जेव्हा भारताने आपले नियतीचे मिलन साधले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंडित ओंकारनाथ ठाकूर यांना संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले, जिथून त्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्यात आले. पुढील काळात त्यांच्या मागणीनुसार त्यांची वंदे मातरम ही रचना त्यांच्या सार्वजनिक संगीत मैफिलींचा जवळजवळ एक कायमस्वरूपी भाग बनली. जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करत होते तेव्हा त्यांनी संगीत विभाग स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पंडित ओंकारनाथ यांना आमंत्रित केले. मालवीयांच्या हयातीत हे शक्य झाले नाही, परंतु 1950 ते घडले आणि ओंकारनाथ संगीत विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून बनारसला स्थायिक झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत तेथेच कार्यरत राहिले. BHUमध्ये त्यांनी एक उत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी अनेक उत्कृष्ट संगीतकार आणि विद्वानांना प्रशिक्षित केले. त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा ज्यांना त्यांनी एक प्रख्यात संगीत शास्त्रज्ञ म्हणून घडवले आणि डॉक्टर एम राजम ज्यांना त्यांनी एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून तयार केले यांचा समावेश होता. BHUमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 प्रमुख संगीत शास्त्रीय ग्रंथांच्या कामाला गती दिली. 1956 प्रकाशित झालेला प्रणव भारती हा संगीताच्या सैद्धांतिक पैलूवरील स्वर, राग आणि रस एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. 1938 ते 1962 दरम्यान प्रकाशित झालेली संगीतांजली ही राग व्याकरण आणि सौंदर्यशास्त्र यांसह संगीत सादरीकरणाच्या व्यावहारिक पैलूंवरील एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. 1938 ते 1961 या काळात पंडित ओंकारनाथ यांनी HMV कंपनीसाठी 78 RPM, 45 RPM आणि लॉंग प्लेन फॉर्मॅटमध्ये 20-1 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित केले. यापैकी बहुतेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांना सारंगीवर सारंगी वादक पंडित राम नारायण यांनी साथ दिली होती. पंडित ओंकारनाथ यांचे अनेक रेडिओ कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतर ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहालयाने प्रकाशित केले.
1: आपका तो सारा जीवन संगीत की साधना में बीता है, तो इस विद्या की ओर, इस शास्त्र की ओर आपका झुकाव कब और कैसे हुआ, संक्षेप में बताएं.
2: मैं कुछ बचपन से ही संगीत के प्रति आकृष्ट था.
1: ये
2: मेरे स्कूल लाइफ में भी नई नई कविताएं जो पाठ्य पुस्तकों में आती थी उनका ट्यूनिंग करना और शिक्षकों को देने का कार्य भी मुझसे ही हमारे जो हेडमास्टर थे वो किया करवाया करते थे.
1: बचपन ही में
2: जब मैं घर या फौज चलना पड़ता था तब भी यही हालत थी. कोई गायक, कोई गायिका कहीं से मंच में आ जाए मैं भागा हुआ जाता था और कष्ट सहन करके भी मैं सुनने का यत्न करता था. सीखने का यत्न बहुत किया, सीखने की तमन्ना बहुत रही, लेकिन उस जमाने के संगीत शिक्षक, संगीत गायक किसी को सिखाते नहीं थे. बड़ा कष्ट का सामना करना पड़ता था. एक बार एक भूज से करीब 5-6 माइल दूर गुलामदेव नाम के एक छोटे से ग्राम में एक साधु गायक आया. पास में पैसे नहीं थे, घर वालों से मांग नहीं सकता था. नर्मदा नदी तैर करके, पार करके गीले कपड़े से उनके पास गया प्रार्थना की, किंतु उन्होंने इनकार किया कि बेटा हम किसी को सिखाते नहीं है, सुनो गा सको तो गाओ. क्या कहें, उनके पीछे पीछे न जाने कहां कहां मैं घूमा. वैसे ही जितने और कलाकार आते थे मैं उनके पीछे हो लेता था और जितना भी संप्राप्त होता था प्राप्त कर लेता था. सो बच्चे वहीं से मेरी ये लगन रही यहां तक कि मुझे एक बार

0: एक पारसी सदग्रहस्त जो अभी नंदी भाई उसके ओल्ड हैं, जीवित हैं। शंकर जी रुचि जी गंगा जी मेरे गुरु के साथ सुसमित में वे मुझे ले गए। यहाँ तो यज्ञ बहुत हो चुका था किंतु वास्तव में संगीत के प्रति जो हमारा चाव था उसका उपनयन संस्कार भी उसी दिन हुआ जिस दिन मुझे वे पारसी सम्मान सम्मान सदग्रहस्त मेरे गुरु के सम्मित मुझे ले गए।
1: त्यांच्या ध्वनी मुद्रणांमधील सांगीतिक भांडारात खयाल, भजने आणि देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे। परिणामी लोकांच्या मनात ओंकारनाथ ही त्यांच्या दोन मेरा भजनांमुळे आणि राष्ट्रगीत वंदे मातरमच्या सादरीकरणामुळे सर्वाधिक ओळखले जातात। बीएचयू मध्ये असताना ओंकारनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला। ते त्यातून बरे झाले आणि त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले। 1965 मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे 1967 मध्ये त्यांचे निधन झाले। ओंकारनाथ हे काही प्रमाणात ग्वाल्हेरमध्येच प्रशिक्षित झालेले आणि एक बंडखोर ओलिया रहमत खान यांच्या शोकाकुल आणि मधुर शैलीने प्रभावित होते, परंतु ग्वाल्हेरच्या परंपरेपासून त्यांचे स्वतःचे विचलन अधिक मूलगामी होते। त्यामुळे समीक्षकांच्या मते ग्वाल्हेरच्या गायन परंपरेत घट्ट मुळे रुजलेली असली तरी ओंकारनाथ हे एक मौलिक संगीतकार मानले जातात। नंतरच्या रोमॅन्टिक गायकांप्रमाणे पंडित ओंकारनाथांच्या गायन संचयात केवळ खयाल आणि भजनांचा समावेश होता। त्यांच्या काळात ग्वाल्हेरच्या गायन संचयात तराना, टप्पा किंवा ठुमरी यांचा समावेश असूनही त्यांनी ते कधीही सार्वजनिकरित्या गायले नाहीत। त्यांच्या खयाल गायन संचयात मालकंस, देसी, शुद्ध कल्याण आणि कोमल ऋषभ, आसावरी यांसारख्या प्रचलित रागांचा लक्षणीय समावेश होता, तर देवगिरी बिलावल, सुगराई आणि शुद्ध नट यांसारख्या अपरिचित रागांचे प्रमाण माफक होते। त्यांनी काही कर्नाटकी रागांना इतक्या सहजतेने स्वीकारले की त्यांच्यातील कर्नाटकी मूळचे सर्व अंश जवळजवळ नाहीसे झाले। त्यांनी त्या रागांची निवड आणि त्यांच्या भावनिक आशयासाठी केली आणि ते आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले। एक संगीतकार म्हणून ओंकारनाथांच्या व्यक्तिमत्वाला स्पष्टपणे तीन पैलू आहेत। पहिली गोष्ट म्हणजे संगीताच्या गूढ पैलूंबद्दलची त्यांची आवड, जी त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळाली होती। त्यांच्या वडिलांनी ओम या आद्य ध्वनीचे रहस्य उलगडण्यासाठी जगाचा त्याग केला होता। दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमध्ये खोलवर रुजलेला त्यांचा विद्वत्तापूर्ण पैलू, ज्यातील ज्ञानाला त्यांनी सादरीकरणात उतरवण्याचा प्रयत्न केला। तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या नाट्यमय किंबहुना रंगमंचीय पैलू, ज्याद्वारे ते आपल्या श्रोत्यांवर प्रभाव पाडण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करत होते। हे सर्व पैलू एकाच व्यक्तीमध्ये किती सहजपणे नांदत होते हा एक मताचा विषय आहे। तथापि या संयोगाने त्यांना एक रंगतदार आणि काही प्रमाणात वास्तवग्रस्त संगीतकार बनवले। पंडित ओंकारनाथ यांनी आवाजाची तीव्रता, आवाजाची व्याप्ती आणि लवचिकता या बाबतीत एक भव्य आवाज विकसित केला होता। त्यांच्या निर्दोष तंत्रामुळे ते संगीताच्या मूल्याशी कोणतीही तडजोड न करता 2.5 सप्तके गाठू शकत होते। आपल्या सादरीकरणातील भावनिक तीव्रता वाढवण्यासाठी त्यांनी आवाजाची तीव्रता आणि नादगुण यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला। प्रत्येक रागाच्या भावनिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांची ठाम मते होती। या धारणांनुसार त्यांनी प्रणव रंग या टोपण नावाने विविध रागांमध्ये मोठ्या संख्येने बंदिशी रचल्या। त्या त्यांच्या संगीतांजली या 6 खंडांच्या ग्रंथात प्रकाशित केल्या आणि मैफिलींमध्ये नियमितपणे सादर केल्या। त्यांनी प्रत्येक रागाच्या सादरीकरणाचे सर्व पैलू प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमधून घेतलेल्या आपल्या धारणेनुसार घडवले। या दृष्टिकोनामुळे कधी कधी अपारंपरिक रचना किंवा सध्याचे समजले जाणारे रागांचे वरवर पाहता उदारमतवादी अर्थ लावले जाऊ शकत होते, परंतु बहुतेक वेळा ते एक प्रभावी संगीत होते। रागांच्या स्वरात्मक आणि भावनिक व्यक्तिमत्वातील त्यांचे अन्वेषण त्यांच्या गैरसंगीतीय उपयोगांवरील त्यांच्या प्रयोगांमधून प्रेरित होते। उदाहरणार्थ संगीतांजली, यामध्ये ते वर्णन करतात की सूर्यास्ताच्या वेळी एका आठवड्यासाठी सतत पुरिया रागाच्या खालच्या सप्तकातील विलंबित आलाप गाऊन त्यांनी एका मुलाच्या निद्रानाश कसा बरा केला। जरी ओंकारनाथांनी अशा यशांना वैज्ञानिक वैधतेचा दावा केला नसला तरी असे दावे केल्याबद्दल त्यांची विनाकारण निंदा करण्यात आली। या प्रयोगांच्या वैज्ञानिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु यात शंका नाही की त्यांच्याद्वारे ओंकारनाथांनी रागांच्या रहस्यांविषयीची आपली स्वतःची अंतर्दृष्टी समृद्ध केली।

रवींद्रनाथांमध्ये त्यांच्या खयालांतील काव्याचे विविध प्रकारे आणि विविध परिणाम साधण्यासाठी उपयोग करण्याची एक दुर्मिळ क्षमता होती. बंदिश सादर करताना ते त्यातील काव्यात्मक घटकाला साहित्याप्रमाणे अत्यंत आदराने वागवत असत, मात्र लयबद्ध खेळात ते शब्दांची मोडतोड करू शकत. त्यांना प्रभावीपणे अर्थहीन व्यंजनांची समूह म्हणून वापरत आणि भावपूर्ण अभिव्यक्ती म्हणून ती त्यांचा वापर अक्षरशः संभाषणात्मक पद्धतीने करू शकत. निवडक शब्दसमूहांचा उच्चार करण्याच्या त्यांच्या विविध पद्धती स्वरांच्या विविध रूपांसह जवळजवळ ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरी सारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांची ताण ही सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते, जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्टांच्या तोडीचे होते. रेकॉर्डिंग कंपन्यांनी त्यांना योग्य ते महत्व दिले, पण त्यांची बहुतेक प्रकाशित रेकॉर्डिंग्स LP फॉर्मॅटच्या आगमनापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या मैफिलींच्या रेकॉर्डिंग्सपैकी बऱ्याचशा त्यांच्या मृत्यूनंतर ऑडिओ कॅसेट आणि CD प्रकाशित झाल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओ आर्काइव्ज मधील अप्रकाशित रेकॉर्डिंग्स वगळता त्यांच्या संपूर्ण रेकॉर्डिंगचा वारसा आता सार्वजनिक डोमेन मध्ये आहे. पंडित ओंकारनाथ यांना 1955 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. ठाकूर यांनी 1954 पर्यंत युरोपमध्ये कार्यक्रम सादर केले आणि 1963 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. ते अशा काही मोजक्या संगीतकारांपैकी एक होते ज्यांच्या स्मरणार्थ सरकारने टपाल तिकीटही जारी केले होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्व भारती विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक म्हणजे संगीत मार्तंड ही उपाधी, जी संगीत क्षेत्रात त्यांच्या नावापुढे सर्वाधिक वापरली जात असे. मित्रांनो, कल्पना करा, देश स्वतंत्र झाला नव्हता. आशा आणि अस्वस्थता यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी उभी होती आणि अशा वेळी कोणीतरी वंदे मातरम गातं. फरक इतकाच असतो की बहुतेक जण ते गाणं गातात पण काही जण त्या गाण्याला इतिहास बनवतात. पंडित ओंकारनाथ ठाकूर हे त्यापैकीच एक नाव.

0: श्रोतेहो आपण आस्वाद घेत आहे लोकसंगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: ती होती म्हणून वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
2: सतीने जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून म्हणतो ती खरी सती साहेब.
1: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
3: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे. खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
1: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता.
0: श्रोते हो वळूया पुन्हा लोकसंगीताकडे.

श्रोतेहो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये अंकुश डोंगरे आणि सहकलाकारांनी गायलेलं भेदिक आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: विद्वान् क्रीडिष्यति। यत् आगामी कनिष्ठ एशिया कप इत्यादि अंतरराष्ट्रीय प्रतियोगितानां सिद्धतायै एक्सपोजर टूर रूपेण अस्ति। अस्य युवा दलस्य नेतृत्वं दलनायिका खैदेम सिलैमा चानु करिष्यति। अस्य वर्षस्य फीफा विश्वकप क्रीडायां कोलंबिया देशः अद्य मैक्सिको देशस्य ग्वाडलहारा नगरे ग्रुप के क्रीडायां डी आर कांगो देशम एकम शून्यम इत्यनेन अंकेन पराजित्य राउंड ऑफ 32 इत्यस्मिन् प्रविष्टः। इतः पूर्वं संयुक्त राज्य अमेरिका देशस्य ह्यूस्टन नगरे ग्रुप के इत्यत्र पुर्तगाल देशः उज्बेकिस्तान देशम पंच शून्यांकैः पराजयत। इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। जाणून घेऊयात आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल। यामध्ये मल्लखांब खेळाच्या प्रशिक्षिका पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। 6:55 योग संजीवनी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल। त्यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 अर्थविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये मृदा सर्वेक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी मृदा चाचणी अधिकारी अमित कवठेकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत। रात्री 8:00 एक गाणं ताजेतवानीचं पुनःप्रसारण, 8:05 राष्ट्रीय बातम्या, 8:15 भावधारा, त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट नाईट ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही संक्षेपित करू। रात्री 10:00 आपण आस्वाद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा। 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये मधुसूदन तत्वज्ञान यांचं गायन राग गंधर्य आपण ऐकाल। असे आहेत आज प्रसारित होणारे कार्यक्रम। जाणून घेऊयात उद्या म्हणजेच गुरुवार 25 जून 2026 कार्यक्रमांविषयी। 6:05 गिरवाणवाणीमध्ये दत्तात्रेय स्तोत्र, 6:10 प्रातः भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात, 6:40 कृषीवार्ता कार्यक्रमामध्ये करडा कोकराचं व्यवस्थापन याविषयीची माहिती वाचक महेश इनामदार, 6:45 आणि 2:05 आरोग्य धनसंपदा कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्ण पेवेकर यांच्याशी बातचीत आपण ऐकणार आहात। 6:50 आणि 2:10 परिसर कार्यक्रमामध्ये पावसाचे घटते प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल। 6:55 योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका, सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा। 7:07 प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणं ताजेतवाने, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, त्याचबरोबर 7:40 जीएस चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्या गाथा याचा भाग चौथा आपण ऐकाल। यानंतर 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल। त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 8:00 समाचार संध्या, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमी आपण ऐकणार आहात। 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल। 8:55 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमामध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात। उद्योग जगत हा कार्यक्रम 6:35 पुन्हा प्रसारित करण्यात येईल। नाट्यधारा नाट्यगीतांचा आस्वाद घ्याल 9:30। 10:00 ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल। मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 10:05। त्यानंतर 10:30 एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू। 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 आर्कश

आणि आजची सुट्टी आणि त्यानंतर भावधारा आपण ऐकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये हितगुज या मालिकेत लेट्स टॉक चला बोलूया यामध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत, त्यानंतर तिच्या शब्दातून सुरुची डबीर यांचं मनोगत आपण ऐकाल. दुपारी 1 वाजता हिंदी बातम्या, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये निशा पारसनीस यांचं गायन राग मधुवंती आपण ऐकाल. त्यानंतर सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आपण ऐकणार आहात 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:05 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवाणी, 6:00 हिंदी मधल्या बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये मधुकर कांडू आणि सहकाऱ्यांनी गायलेली एकतारी भजनी आपण ऐकाल, 6:20 संस्कृत मधल्या बातम्या आपण ऐकाल. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30. 6:35 आयसीसी महिला T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करणार आहोत. रेडिओ सेट आणि डीटीएच या वाहिनींवर आपण ऐकणार आहात. त्याचबरोबर ॲपवर आमचे नेहमीचे सर्व कार्यक्रम आपण ऐकणार आहात. याच कार्यक्रमामध्ये 7:15 आजचं विधिमंडळ, 7:30 माझं घर माझं शेतमध्ये जनावरांच्या विविध जाती आणि त्यांचं आहार व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक सचिन तोडकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 7:08 गझल, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज एट नाईट, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य ऐश्वर, लेखक शर्मा नवरे, सादरकर्ते बाळ कुरतडकर. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये अरविंद गजेंद्र गडकर यांचं बासरी वादन राग हंसध्वनी आपण ऐकाल. असे आहेत आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. श्रोतो, कार्यक्रमांची रूपरेषा

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमात तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. श्रोते हो, एका खांबाभोवती अत्यंत चपळाईनं आणि तरीही तितक्या जलद गतीनं केलेल्या नयनरम्य अशा कसरती बघून त्या खेळाडूच्या लवचिकतेचा आपल्याला अंदाज येतो. हे साधतं ते मल्खांब या खेळाच्या सुयोग्य प्रशिक्षण आणि सरावानं. आजच्या कार्यक्रमात मल्खांब या क्रीडा प्रकाराविषयी आपण जाणून घ्यायचं आहे. ऐकूया मल्खांब या खेळाच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मधुरा लिमये यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार क्रीडांगण या कार्यक्रमात आज मल्खांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अशी तिहेरी भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या सौ मधुरा ज्ञानेश लिमये आल्यात. त्यांच्याकडून त्या करत असलेलं कार्य आणि मल्खांब या खेळाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार ताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला असं सांगा, मल्खांब या खेळाचं स्वरूप कसं असतं? मल्खांब म्हणजे नक्की काय?
1: मल्खांब म्हणजे नक्की काय, तर त्या शब्दाचा शब्दशः अर्थ असं म्हणायला गेलो आपण, तर मल्लखांब यामध्ये दोन शब्द येतात की मल्ल आणि खांब. तर मल्ल म्हणजे एखादा खेळाडू किंवा कुस्तीगीर म्हणू आपण, कुस्तीगीराला मल्ल म्हणतात. कारण पूर्वी हा कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार असा खेळ, त्यामुळे तो मल्ल. आणि खांब म्हणजे एक लाकडी खांब, तर त्या खांबावरती त्या खेळाडूनं केलेल्या कसरती म्हणजे मल्लखांब. आणि मूळचा हा जो खेळ आहे मल्लखांब, हा कमीत कमी जागेत आणि कमीत कमी खर्चात खेळला जाणारा खेळ आहे. मी आता बाकीचे

0: खेळ म्हणाल तर त्याला तेवढ्या दृष्टीने जर त्याचं ग्राउंड गरजेचं आहे, मी आता कबड्डी म्हणा खो खो म्हणा, तर त्याची मैदानं मोठी मोठी असतात. मग त्या तुलनेत मलखांब म्हणाल तर तो जो लाकडी खांब आहे जो शिसव किंवा सागवानी लाकडाचा असतो, तर तो खांब जमिनीत एक 2.5-3 फूट खड्डा खणायचा आणि त्यामध्ये त्याचा 2.5-3 फूट भाग त्या खांबाचा जमिनीच्या खाली आणि वरती एक 8-8.5 फूट मलखांब, तर तेवढी जागा त्याला पुरेशी आहे. मलखांब या खेळाचं स्वरूप म्हणाल तर आता मलखांब हा खेळ जो आहे तो स्पर्धात्मक झालेला आहे, पण पूर्वी तो जो होता तो एक कसरत प्रकार म्हणू शकू आपण, की कुस्तीला पूरक असा व्यायाम प्रकार होता. आणि त्याच्याही आधी आपण त्याच्या इतिहासाकडे जर वळलो तर 12व्या शतकात चालुक्य राजा, तर त्याचा जो मानसोल्हास म्हणून ग्रंथ आहे त्यामध्ये आपल्याला मलखांबचा उल्लेख आढळतो. आणि त्यानंतर आलात तर मग आपले दुसरे जे पेशवे, बाजीराव पेशवे, तर त्या पेशव्यांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारात बाळंभट्ट दादा देवधर होते, तर त्यांना मलखांबाचे जनक मानतात.
1: बाळंभट दादा देवधर यांना मलखांब या खेळाचा जनक असं मानलं जातं.
0: बरोबर.
1: त्याबद्दल एक कथा सांगितली जाते, तर ती काय आहे?
0: ती कथा म्हणाल तर असं आहे की बाळंभट्ट दादा देवधर हे जे आहेत हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या दरबारामध्ये होते. ते उत्तम व्यायामपटूही होते स्वतः. आणि त्यावेळेचं जे काही एकूण जग होतं, हिंदुस्थान, त्याच्या आजूबाजूचे देश, तर तिथले नावाजलेले दोन कुस्तीगीर होते अली आणि गुलाब. तर ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपल्या बरोबरीनं लढण्याकरता कुस्तीगीरांना आव्हान द्यायचे. तसेच ते बाजीराव पेशव्यांच्या दरबारात आले आणि त्यांनी कुस्ती करता आव्हान दिलं. पण ते खूपच तगडे मोठे जगज्जेते मल्ल, त्यामुळे त्यांच्याशी कुस्ती करण्याकरता कोणी तयार होईना. पण मग ते जे आव्हान होतं ते ह्या बाळंभट्ट दादा देवधरांनी घेतलं आणि म्हणाले मी यांच्याशी कुस्ती करेन. मग त्याकरता आता काही काळ ठरला, 1-2-3 महिन्यानंतर मग यांची कुस्ती ठेवायची. पण ते दोघेही मल्ल म्हणजे एकदम धिप्पाड मोठे असे, आणि त्यांच्या तुलनेत म्हणाल तर बाळंभट्ट दादा देवधर हे शरीरयष्टीनं तसे बेताचे म्हणावे लागतील. पण मग त्यांनी 2-3 महिने कसून सराव केला आणि त्यावेळची अशी एक आख्यायिका आहे, व्यायामाचा आद्य गुरु मानतो आपण तर ते बजरंग बलीला, तर हनुमंत रायांनी त्यांना दृष्टांत दिला की ते जिथं व्यायामाचा सराव करत होते कुस्ती करता, तर तिथे एक लाकडी खांब होता आणि त्याच्यावरती मारुती राय हे वानर रूपानं काही कसरती करत होते. आणि मग तो दृष्टांत मिळाल्यावर बाळंभट्ट दादा देवधरांनी त्या खांबावरती, लाकडी खांबावरती कसरती करून सराव केला. आणि त्यानंतर जी 3 महिन्यानंतर आली आणि गुलाब जे जगत जेते मल्ल यांच्याशी त्यांनी कुस्ती केली आणि ती कुस्ती बाळंभट्ट दादा देवधर जिंकले, की पहिल्यांदाच असं झालं होतं की त्या दोन्ही मोठ्या मल्लांना कुणीतरी हरवलं. त्यामुळं बाळंभट्ट दादा देवधर यांना मलखांबाचे जनक मानतात, कारण मलखांब हा मूळचा आधी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार, की कुस्ती तुम्हाला एखाद्याशी करायची आहे पण तुमच्या ताकदीचा तेवढ्या चपळतेचा जोडीदार तुम्हाला नाहीये, मग तुम्ही सराव कसा करणार? तर त्या सरावाकरता म्हणून तो जो लाकडी खांब आहे त्याचा उपयोग व्हायचा, पण नंतर त्याचा स्पर्धात्मक खेळ असाही सुरू झाला.
1: बरोबर. थोडक्यात मल्लानं खांबाच्या सहाय्यानं केलेल्या कसरती व्यायाम प्रकार म्हणजे मलखांब. हळूहळू त्याची लोकप्रियता वाढून त्याला आता स्पर्धात्मक स्वरूप आलंय असं आपल्याला म्हणता येईल. तरी तुम्ही मलखांब या खेळाचा खेळाडू तर आहातच, या खेळाच्या अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवलेला आहे आणि सध्या प्रशिक्षक आणि पंच म्हणून काम करताय. मलखांब खेळायची तुमची सुरुवात कशी झाली काय सांगता येईल?
0: मी या खेळाकडे म्हणाल तर आधीपासून जे ऐकलेलं होतं त्या ह्याच्यानुसार माझे जे वडील, तर ते लहान असताना शाळेत असताना कुस्ती आणि मलखांब खेळायचे, त्यांची बक्षिसं वगैरे बघितलेली होती. पण तुलनेनं आत्ता तितके आहे ना, मलखांब हा खेळ जो आहे तो सर्वश्रुत नाही आहे. आत्ता ह्या 2-5 वर्षात लॉकडाऊन नंतरच्या काळात म्हणाल तर खेलो इंडिया नॅशनल गेम्स ह्याला समावेश झालाय आणि आता TV, मोबाईल, इंटरनेट ह्यामुळे बऱ्याच जणांना तो खेळ माहिती होतोय. पण मधला जो काळ होता त्यामध्ये तितका माहिती नव्हता. पण आमच्या शाळेत असताना शाळेमध्ये 15 ऑगस्टला दोरी मलखांबाचं प्रात्यक्षिक झालं होतं, मी 2री-3रीत असेल. ते बघितल्यानंतर मला वाटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे, आपण बाकी खेळ खेळतोच पण हे काहीतरी वेगळं आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. मग त्यामुळं कुठं हे शिकवलं जातं ह्याची माहिती घेऊन मग मी आणि वडील व्यायामशाळेमध्ये गेलो, बलभीम व्यायामशाळा म्हणून आहे गाव भागामध्ये, आणि मग तिथं जाऊन भेटलो आणि मग तिथूनपासून मी त्याचा सराव सुरू केला आणि मग त्यात गोडी वाढत गेली. मग त्या दृष्टीनं हळूहळूहळू एक एक स्पर्धांमध्ये सहभाग वाढत गेला, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, आणि त्याबरोबरीनंच मग आपल्या बरोबरीचे पण वयानं लहान यांना हळूहळू शिकवायला सुरुवात केली. त्या दृष्टीनं प्रशिक्षक हा प्रवास सुरू झाला आणि त्याबरोबरीनं स्पर्धात्मकतेमध्ये टिकण्याकरता

0: आपल्याकडं पंच हे पाहिजेत, कारण बहुतांशी सगळ्या खेळात किंवा या खेळात सुद्धा मुंबई पुणा यांचा डॉमिनन्स जास्त आहे, तर त्याकरता म्हणून आपण पंचही झालं पाहिजे. त्यामुळं त्याचीही तयारी करून त्याचीही पंच परीक्षा दिली, कारण ह्याच्या सुद्धा जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि जागतिक पातळीवर पंच परीक्षा होतात. त्यामध्ये लेखी, तोंडी आणि प्रॅक्टिकल, तर ह्या परीक्षा होतात आणि त्यामधून मग तुम्ही पंच त्यांच्या मान्यता प्राप्त होता. तर तशा दृष्टीनं त्या परीक्षा दिल्या आणि पंच म्हणून कार्यरत झाले.
1: छान. इसवी सन 12व्या शतकापासून खेळल्या जाणाऱ्या भारताच्या या पारंपरिक ऐतिहासिक खेळाचे काही प्रकार असतात का?
0: मलखांबाचे तसे म्हणाल तर बरेच प्रकार आहेत. स्पर्धात्मक दृष्टीनं म्हणाल तर पुरलेला मलखांब, दोरीचा मलखांब आणि टांगता मलखांब असे येतात. पण एकूण प्रात्यक्षिकाकरता किंवा त्या मलखांबाचा कसरत म्हणून सराव करण्याकरता ह्या तिन्ही प्रकाराबरोबरीनं निराधार मलखांब, हात्यारी मलखांब, मशाली मलखांब, त्यानंतर बॅलन्सिंग मलखांब, म्हणजे आपल्या काचेच्या बॉटल्स असतात की नाही, त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आणि त्याच्यावरती तो मलखांब ठेवायचा आणि त्याच्यावरती कसरती करायच्या. त्यानंतर उसावरतीही मलखांब केला जातो. आणि स्पर्धात्मक मलखांबांमध्ये दोरीचा मलखांब हा जो आहे तो पूर्वी वेतावर केला जायचा, म्हणजे आपला वेत जो असतो, पण नंतर नंतर तो जो वेत आहे तर स्पर्धात्मक दृष्टीनं त्याचा पुरवठा तुलनेनं कमी, तर अशा दृष्टीनं दोरीचा मलखांब हा सुरू झाला की आतून सूत असतं आणि वरून त्याला नवार गुंडाळलेली असते. आणि हे जे स्पर्धात्मक मलखांब आहेत तर ह्यामध्ये पुरलेला मलखांब जो आहे तो बहुतांशी सागवानी किंवा शिसवाच्या लाकूडाचा असतो आणि तो जमिनीच्या आतमध्ये 2.5 ते 3 फूट पुरलेला असतो आणि जमिनीच्या वरती तो 8 ते 8.5 फूट उंचीचा असतो की त्याच्यावरती कसरती करतात.
1: तर या खेळासाठी वयाची काही मर्यादा आहे का की वयाच्या कितव्या वर्षापासून आपण हा खेळ खेळू शकतो आणि कोणत्या वयापर्यंत आपल्याला हा खेळ खेळता येईल?
0: ते प्रत्येकाच्या फिटनेसवरती आधारित आहे. पण स्पर्धात्मक मलखांब किंवा मलखांब खेळायला शिकण्याकरता तशा दृष्टीनं योग्य वय म्हणाल तर वय वर्ष 6, कारण त्या वयापर्यंत अजून तुमची शारीरिक जडणघडण सुरू असते, त्यामुळे ती बऱ्यापैकी पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 6व्या वर्षापासून मलखांब शिकण्यास सुरू करावं. आणि स्पर्धात्मक मलखांब म्हणाल तर त्याला जे वयोगट आहेत ते 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील असे वयोगट आहेत. पण स्पर्धात्मक न बघता व्यायाम प्रकार म्हणून मलखांब करण्याकरता कोणतंच वय नाही आहे. मी आत्ताही माझ्या बघण्यात जुने जे काही मलखांबपटू आहेत ज्यांची वय आत्ता 85, 87, 90 वर्षाची आहेत पण तेही आत्ता मलखांबाचा सराव करतात, त्यामुळे त्याला तशी अट नाही आहे. पण स्पर्धात्मक करता बहुतांशी 25 ते 28 वयापर्यंत तुम्हाला स्पर्धांमध्ये सहभागी होता येतं.
1: तर या खेळाची आवड लहान मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आपण काय करायला हवं, तुम्हाला काय वाटतं?
0: ह्या खेळाचीच असं नाही, पण सध्याचा जो काळ आहे त्यामध्ये मुळात मुलांना फार खेळाचीच आवड नाहीये. खेळाची म्हणण्यापेक्षा मोबाईलवरचे खेळ वेगळे आणि आपण स्वतः मातीत जाऊन खेळ खेळणे हा भाग वेगळा. तर त्याची आवड निर्माण होण्याकरता तुम्ही अशा मैदानांमध्येच त्यांना पाठवलं पाहिजे किंवा स्वतः पालकांनी घेऊन गेलं पाहिजे. आणि मुळात हे जे पारंपरिक खेळ आहेत तर हे खेळ शिकत असताना तुमची शारीरिक मानसिक तंदुरुस्ती वाढणार आणि त्याबरोबरीनं आमच्या इथं आम्ही जे घेतो तर त्या ह्याच्यात त्याबरोबरीनं मुलांनी एकमेकांबरोबरीनं वेळ घालवणं हे आत्ताच्या काळात जास्त महत्वाचं आहे.
1: प्रशिक्षक म्हणून काम करताना मुलं आणि पालक यांच्यामध्ये मलखांब खेळणं आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेणं यासाठी कितपत उत्सुकता ओढ दिसून येते?
0: आहे, त्याची ओढ आहेच. आणि मुळात मी जिथं प्रशिक्षण देते तर मूळ आमचा उद्देश असा आहे की मलखांब हा खेळ आहे तर त्या स्पर्धेमध्ये स्पर्धात्मक रीतीनं तुम्ही प्रावीण्यही मिळवावंच, पण त्याबरोबरीनं त्याचा मूळ जो गाभा आहे मलखांब या खेळाचा, तर तुम्ही शारीरिक तंदुरुस्ती, आणि मग तंदुरुस्ती म्हणजे फक्त शारीरिक नाही, शारीरिक, मानसिक आणि भावनिक तंदुरुस्ती, तर ती या मलखांब खेळामुळे जास्त मिळते, तर ती तुम्ही मिळवावीत आणि याकरता मुलांनी तो खेळ शिकावा. आणि आता म्हणाल तर डिजिटल युग आहे तर त्यामुळं तो खेळ बऱ्याच पालकांनी बघितलेला असतो, त्यामुळे त्यांची इच्छा असते आमच्या मुलांनी करावं. मुलांनाही नवीन नवीन शिकायचं असतंच लहान वयात, आपल्यालाही होतं की अरे मला आता हे शिकायचंय, मला आता ते शिकायचंय, त्यामुळे मुलं उत्साहानं शिकतात. आणि त्यांना शिकवतानाही त्यांची आवड कशी आहे, त्यांची शारीरिक ठेवण काय आहे, कारण एकाच पद्धतीचं ट्रेनिंग तुम्ही प्रत्येकाला नाही देऊ शकत. प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक भावनिक जडणघडण ही वेगवेगळी असते, तर त्यानुसार ट्रेनिंग कोर्स ठरवावा लागतो त्यांचा. पण बेसिक लेवलचं जे काही मलखांबाचं प्रशिक्षण आहे ते जी काय खेळाडू ते शिकण्याकरता येतात त्या सर्व मुलामुलींना आम्ही देतो.

शोधे हो मलखांब म्हणजे काय, त्याचा इतिहास, त्याचं स्वरूप, त्याचे प्रकार याविषयी आपण सविस्तर माहिती घेतली. आपण ऐकत होता मलखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक आणि पंच मधुराली मिळून यांची दीपा तेलंग यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी भेटूया क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला दीपा तेलंगला निरोप द्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.

की बात। भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद मन की बात येत्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद, त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। जरूर ऐका मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

0: कामगारांचं मानसिक स्वास्थ्य या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागलं म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तरं होकारात्मक असतील तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
0: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जो इतिहास वर्तमान आणि भविष्यातही

0: आई होती म्हणून। वटपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम वनिता मंडळमध्ये शनिवारी 27 जूनला दुपारी 12 वाजता।
1: सतीनं जे सत्यवानाला वाचवलं ते तर फक्त कहाणीमध्ये ऐकून आहे, पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायको

0: बघितलं म्हणून माझा जीव वाचून म्हणते ती परिस्थिती सांगते.
1: उज्ज्वला आणि राजकुमार साळवी यांची कथा.
2: देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरावर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे. खंबीरपणे उभं राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
1: आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ शनिवारी 27 जून ला दुपारी 12 वाजता.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत योग संजीवनी. 21 जून 2026 या 12 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

0: नमस्कार. ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी चेअर योग आणि ॲडॉप्टिव्ह योग हे पाहणार आहोत आपणच. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयुष मंत्रालयाने यावर्षीची थीम घोषित केली आहे, आरोग्यपूर्ण व स्वस्थ वृद्धांच्यासाठी योगाभ्यास. वृद्ध ज्येष्ठ नागरिक हे जीवनातील अनेक अनुभवाने समृद्ध असल्याने त्यांना देशाची अनमोल संपत्ती असे म्हणणे वावगे ठरणार नाही. असे हे ज्येष्ठ नागरिक सक्रिय व आरोग्य संपन्न असणे हे खूप आवश्यक आहे.
1: ज्येष्ठ नागरिक तसेच शारीरिक दुर्बल असलेल्या व्यक्ती, सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, संतुलनाच्या समस्या या सर्व व्याधींनी युक्त असतील तर त्यांना उभे राहून योगासने, सूर्यनमस्कार यांचा अभ्यास करणे कठीण जाते. अशा व्यक्तींच्यासाठी चेअर योगा किंवा ॲडॉप्टिव्ह योगा खूपच उपयोगी ठरतो. चेअर योगामध्ये खुर्चीवर बसून काही शारीरिक हालचाली, योगासने, सूर्यनमस्कार यांचा अभ्यास केला जातो. खुर्चीवर बसलेल्या स्थितीत ताडासन, खुर्चीचा आधार घेऊन वक्रासन, अर्धचक्रासन, अर्धकटीचक्रासन, हस्तपादासन इत्यादी आसने ते करू शकतात. तसेच मानेच्या, खांद्याच्या हालचाली, ब्रह्ममुद्रा, सिंहमुद्रा, सूर्यनमस्कारातील काही स्थिती यांचा अभ्यास यथाशक्ती त्यांना करता येतो.
0: खुर्चीवर बसून प्राणायामाचा सुद्धा अभ्यास करणे शक्य आहे. यामध्ये श्वसनाचे काही सोपे प्रकार, संत श्वसन, दीर्घ श्वसन, जलद श्वसन, उदर श्वसन, वक्ष श्वसन, स्कंद श्वसन, यौगिक श्वसन, अनुलोम विलोम, भ्रामरी रेचक व प्राणायाम साधना करता येते. अशा बैठक स्थितीतच ध्यान धारणा सुद्धा करणे शक्य होते.
1: ॲडॉप्टिव्ह योग म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार योगामध्ये आवश्यक तो बदल करून केलेला योगाभ्यास. यामध्ये खुर्ची, भिंत, पट्टा, दोऱ्या, उशी, लोड इत्यादी साधनांचा आधार घेतला जातो. भिंत अथवा दोरीच्या सहाय्याने द्विपाद उत्तान पादासन, हलासन, अर्ध हलासन, सर्वांगासन अशा प्रकारची आसने करता येतात. या आसनांमुळे पाय वर डोके खाली अशी अवस्था असते, त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा चांगला होतो, स्मरण शक्ती वाढते. तसेच व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्यास भिंतीच्या आधाराने पाय 90° टेकवून ठेवल्यास पायातील पेरिफेरल हार्ट मधील रक्ताभिसरण चांगले होते. पायाकडील रक्त हृदयाकडे शुद्धीकरणासाठी ढकलले जाते आणि व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होतो. ॲडॉप्टिव्ह योगामध्ये लोड व उशीच्या सहाय्याने सुप्त विरासन, लोड, उशी आणि ब्लँकेट यांची शिडीप्रमाणे रचना करून व कापडी पट्टा बांधून सुप्त बद्धकोनासन अशा प्रकारची अनेक आसने करता येतात.
0: दीर्घ श्वसनामुळे श्वास धारण करण्याची कुवत वाढते, वायुकोश प्रज्वलित होतात, त्यामुळे अस्थमाचा त्रास जो ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये हमखास दिसून येतो तो त्रास कमी होतो. अनुलोम विलोममुळे शक्ती जागरण होते व आध्यात्मिक उन्नती होते. यौगिक श्वसनामुळे श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्थाचे कार्य सुधारते. तोंडाला कोरड पडणे आपोआप कमी होते. भ्रामरी हा जो रेचक प्राणायाम आहे त्यामुळे पेशींना एक प्रकारचं मर्दन होते. चित्तामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होतात आणि स्मरणशक्ती

0: पाडते.
1: चेअर योग व अडॅप्टिव्ह योग हे ज्येष्ठ नागरिक व दुर्बल व्यक्तींच्यासाठी सुरक्षित, सुलभ व परिणामकारक योग पद्धती आहेत. यामुळे शरीराची हालचाल, मानसिक शांतता, आत्मविश्वास आणि जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होते.
2: योग संजीवनी हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला। टीसीएस धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी। राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली। राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे। राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे। गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं। 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली। परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली। गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला। मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत। हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली। गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे। विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी। एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं। बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले। कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं। तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली। राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात

0: विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण, अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आडगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो. आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या PM श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर

0: पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मॉन्सूनची घोडदौड सुरूच राहील. तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. टीसीएस धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 8′ अर्थात 1251 kHz आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. श्रोते हो, आता जाणून घेऊयात कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आपल्याला आज प्राप्त झालेले फळ आणि भाजीपाल्यांचे आजचे बाजारभाव.

700 ते 1450, लसूण 5000 ते 20000, संत्री 2000 ते 6000, डाळिंब 5000 ते 15500, चिकू 1000 ते 3000, पेरू 1000 ते 2000, पपई 1000 ते 2000, अननस 3000 ते 6000, सफरचंद 7000 ते 14000, आंबा 10000 ते 24500, आंबा तोतापुरी 1000 ते 2000. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले बाजार भाव.

श्रोतेहो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आपण यानंतर ऐकणार आहात आजचं विधिमंडळ 7:15 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत. त्यानंतर रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:05 राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. त्यानंतर 8:15 भावधारा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:45 समाचार संध्या 9:00 न्यूज एट नाईट 9:15 स्पॉटलाईट 9:30 चर्चा का विषय हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहात. 10:30

नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू असे भरगच्च कार्यक्रम आजच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. यानंतर 7:15 आजचं विधिमंडळ मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5,00,000 घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप सदस्य समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या. मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला बीडीओ मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15,00,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केले अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रेडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट

असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची

0: व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले ज्या चळवळी झाल्या त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते साहित्यिक त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं. असंख्य जायबंदी झाले. सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत. परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका.

0: सोमवार दिनांक 29 जून दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकीटकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: मध्यमलहरी 239° एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे

7:30 झाली आहेत. जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत माझं घर माझं शेत.

0: रामराम मंडळी, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मंडळींना अनुजा कुलकर्णीचा रामराम। आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढशके 1948 अर्थात 24 जून 2026। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत मृदा सर्वेक्षण आणि खत व्यवस्थापन, याविषयी मृदा चाचणी अधिकारी अमित कवठेकर यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत, ऐकूयात। तर
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, जमीन हे आपलं मुख्य भांडवल असतं आणि त्याद्वारे आपण आपल्या जमिनीमध्ये विविध प्रकारचे पिकं घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न किंवा उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतो। या जमिनीचं आरोग्य हे आपल्या प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचं आहे। जमीन चांगली असेल तरच आपल्याला त्या जमिनीपासून चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि या जमिनीत काही दोष उत्पन्न झाले तर मात्र आपल्याला त्या जमिनीपासून म्हणावा तितका फायदा मिळू शकत नाही। तेव्हा मंडळी, आपण आपल्या जमिनीच्या दृष्टिकोनातून जमिनीचं आरोग्य कसं सुधारावं किंबहुना आपल्या शेतजमिनीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे आणि ते घटक प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागतं यासाठी आपण चर्चा करणार आहोत। अर्थातच ही चर्चा आहे माती परीक्षणाची आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत जिल्हा मृद सर्वेक्षण तथा मृद चाचणी अधिकारी श्रीयुत अमित कवठेकर। तेव्हा त्यांच्याकडून या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात। कवठेकर सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत, नमस्कार।
2: नमस्कार
1: सर। मी आता म्हणलं की जमीन हे आपलं मुख्य भांडवल आहे आणि या जमिनीच्या द्वारे आपण आपल्या शेतातील विविध प्रकारची उत्पादनं घेत असतो, तेव्हा या जमिनीचं आपण माती परीक्षण करणं हे प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असतं, तर या माती परीक्षणाची उपयुक्तता या संदर्भात आपण काय सांगाल?
2: माती परीक्षण म्हणजे आपण एखाद्या हंगामामध्ये पीक घेण्यापूर्वीच त्या शेतजमिनीतली जी माती आहे त्या मातीचे प्रातिनिधिक नमुना काढून प्रयोगशाळेमध्ये त्या मातीचे पृथक्करण करून त्यामध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांची माहिती पीक लावण्याच्या पूर्वी जाणून घेणे आणि त्यानुसार त्या पिकाकरता अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे ही आहे।
1: म्हणजे एकंदरीतच हे माती परीक्षणाची व्याख्या करायची झाली तर ती अशा पद्धतीची होऊ शकते। आता हे माती परीक्षण म्हणजे आपण नेमकं कोणत्या घटकांची यामध्ये आपण काळजी घेत असतो?
2: माती परीक्षण करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माती परीक्षण जे आहे ते प्रातिनिधिक स्वरूपाचं झालं पाहिजे आणि त्यासाठी नमुना हा प्रातिनिधिक निघला पाहिजे शेतजमिनीमधून, कारण की शेतजमिनीमधील मातीचे जे गुणधर्म असतात ते फुटाफुटावर बदलत असतात, माती हेट्रोजेनियस नेचर असते, त्यामुळे मातीचा नमुना प्रातिनिधिक निघणं गरजेचं असतं। त्यासाठी एक हेक्टर क्षेत्र जर घेतलं तर एक हेक्टर क्षेत्रामध्ये आपण जवळपास 15 ते 20 ठिकाणी खड्डे पाडून त्यातली जी माती आहे ती माती एकत्रित घ्यावी लागते आणि त्यातून गोळा केलेली जी माती एकत्रित घेऊन ती माती व्यवस्थित मिसळून त्यामधून एक प्रातिनिधिक एक 1/2 किलो नमुना आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो आणि तो प्रातिनिधिक नमुना आपण प्रयोगशाळेस नमुना चिठ्ठीसह सादर केल्यानंतर, म्हणजे नमुना चिठ्ठीमध्ये आपण पुढल्या हंगामात कोणते पीक घेणार आहे किंवा आपल्याकडे उपलब्ध पाण्याचे सोर्स किंवा मातीचा प्रकार वगैरे सगळी माहिती त्यामध्ये लिहून जर दिली तर त्यानुसार प्रयोगशाळेमधून ज्यावेळेस माती नमुना तपासून मिळतो त्यावेळेस त्याचे जे रिपोर्ट जे असतात ते रिपोर्ट आपल्याला प्राप्त होतात।
1: सर, आता तुम्ही सांगितलं की माती परीक्षण आपल्याला विविध क्षेत्रासाठी आपण करत असतो, प्रामुख्याने जमिनीचे 16 अन्नद्रव्याचे जे घटक आहेत जे आपल्या पिकांसाठी पोषक ठरणारे असतात, यातील कोणत्याही द्रव्याची कमतरता ही त्या पिकाला मारक किंवा तारक ठरू शकते, तेव्हा या पिकांच्या संदर्भात जे काही ही 16 मूलभूत अन्नद्रव्य आहेत ही महत्त्वाची आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मातीचं परीक्षण करून आपण या द्रव्यांची उपयुक्तता आपल्या जमिनीमध्ये वाढवत असतो। मला आता असं सांगा की हे माती परीक्षण करण्याची जो काही कार्यपद्धती आहे

0: ते कशा पद्धतीचे असते आणि एकंदरीतच हा माती परीक्षणाचा नमुना जो आहे तो आपण कशा पद्धतीने गोळा करतो?
1: माती परीक्षणासाठी जो नमुना घ्यायचा असतो तो मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपात असणं गरजेचं आहे आणि तो क्षेत्रामधून विविध ठिकाणी एकरी एक सात त्या ठिकाणाहून तर आपल्याला खड्डे घ्यावे लागतात आणि माती नमुना घेत असताना तो माती नमुना शेताच्या बांधाकडेला किंवा पाण्याचे पाट जे असतात त्या पाटामधील किंवा गुरे बसण्याची जागा दलदलीची जागा किंवा पूर्वी आपण शेणखत टाकलेलं असतं एखाद्या ठिकाणी शेतकऱ्याचा घर त्या ठिकाणचा जो मातीचा नमुना आहे तो आपण घ्यायचा नसतो आणि अशा पद्धतीनं आपण जो नागमोडी पद्धतीनं शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे घेऊन खड्डे घेत असताना सुद्धा जर पुढे आपण हंगामी पीक जर लावणार असेल तर आपल्याला 15 ते 20 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा लागतो कारण की त्या पिकांची मुळांची जो व्याप्ती असते किंवा वाढ जी असते त्या खोलीमध्ये ऍक्टिव्ह रूट्स असतात त्यामुळे त्या मधील माती नमुना गोळा करावा लागतो. ऊसासारखे किंवा कापसासारखं जर पीक घ्यायचं असेल तर आपल्याला 31 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला खड्डा घ्यावा लागतो आणि फळपीक जर घ्यायचं असेल तर आपल्याला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटरचे त्या ठिकाणी खड्डे घेऊन त्यामधील माती नमुने गोळा करावे लागतात आणि हे माती नमुने एकत्रितरित्या घेऊन त्यातून एक 1/2 किलो माती नमुना वेगळा करावा लागतो आणि तो 1/2 किलो वेगळा केल्यानंतर माती नमुना आहे तो माती नमुना प्रयोगशाळेत सादर करावा लागतो. फक्त माती नमुना गोळा करत असताना त्यापूर्वी 1-2 ते 2.5 महिने त्यामध्ये शेणखत किंवा रासायनिक खत त्यामध्ये हे केलेलं नसावे त्यामुळे शक्यतो पेरणीपूर्वीच पुढील पीक घेण्यापूर्वी आणि मागले पीक निघाल ज्यावेळेस निघते त्यानंतरच किंवा मशागत होण्यापूर्वीच मातीचा नमुना हा गोळा करावा आणि गोळा केलेला माती नमुना जो आहे तो कापडी पिशवीमध्ये घ्यावा तो खताच्या किंवा कीटकनाशकाच्या जुन्या बॅग वगैरे असतात त्या बॅगमध्ये घेऊ नये आणि सूक्ष्म यंत्र वगैरे तपासायचे असतील आपल्याला तर त्यामध्ये आपल्याला लोखंडी साहित्याचा वगैरे वापर करू नये. अशा प्रकारचा जो माती नमुना आहे तो प्रयोगशाळेत आल्यानंतर त्यामध्ये विविध घटक त्या ठिकाणी तपासले जातात. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत महत्वाचे जे घटक आहेत ते घटक म्हणजे मातीचा सामू त्यानंतर सेंद्रिय कर्ब आणि मातीची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे हे सर्वात महत्वाचे घटक आहेत. माती परीक्षण किंवा खतं म्हटल्यानंतर बऱ्यापैकी शेतकऱ्याचं NPK वरच त्या ठिकाणी लक्ष जातं परंतु हे तीन घटक जे आहेत हे तीन घटकच महत्वाचे आहेत. जमिनीचा सामू की जो आपला सामू 7.5 ते 7.75 म्हणजे एक न्यूट्रल च्या दरम्यान असावा उदासीन म्हणजे ही रेंज तिची अत्यंत चांगली आहे कारण की त्या रेंजमध्येच जमिनीतली जी अन्नद्रव्य आहेत बरीच अन्नद्रव्य ती त्या ठिकाणी या सामूमध्येच पिकाला उपलब्ध होत असतात. त्यानंतर सेंद्रिय कर्ब जो आहे तो सेंद्रिय कर्ब हा देखील रक्तामधून हिमोग्लोबिन जसं महत्वाचं आहे त्याप्रमाणेच असतं. सेंद्रिय कर्ब सुद्धा जवळपास 40-60% दरम्यानमध्ये मध्यम स्वरूपात तर असावं. 1 पेक्षा जास्त जर सेंद्रिय कर्ब असेल 1% जमिनीमध्ये तर अत्यंत चांगलं कारण की सेंद्रिय कर्ब म्हणजेच मातीचा जिवंतपणा. सेंद्रिय कर्ब मध्ये जर जमिनीमध्ये असेल तर जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांचा अधिवास असतो आणि हेच सूक्ष्म जीव असतात ते आपण जे रासायनिक खत वगैरे जमिनीमध्ये वापरतो या रासायनिक खतांचा पिकासाठी ज्या फॉर्ममध्ये ती खतं अन्नद्रव्य आवश्यक असतात त्या अन्नद्रव्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर करून घेण्यासाठी हे सूक्ष्मजीव महत्वाचे असतात. त्यामुळे सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये असेल तरच जमीन जिवंत आहे आणि आपण मग रासायनिक खतं जी वापरतो ती रासायनिक खतं त्या पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी ते आवश्यक आहे. आणि जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तिसरा विषय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा जवळपास 1 पर्यंत इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असावी. आणि अजून एक फळ पिकांच्या लागवडीच्या बाबतीत महत्वाचा घटक किंवा इतर पिकांच्या बाबतीत सुद्धा महत्वाचा घटक म्हणजे मुक्त चुन्याचे प्रमाण. मुक्त चुन्याचे प्रमाण सुद्धा जास्त असले नाही पाहिजे. मुक्त चुन्याचे प्रमाण जर जमिनीमध्ये जास्त असेल 10-15% पण जास्त मुक्त चुना असेल तर त्या ठिकाणी फळबाग लागवड करणं धोकादायक असतं कारण की जसं जसं जमिनीमध्ये खोलवर जाईल तसं मुक्त चुन्याचे प्रमाण त्यानंतर वाढत जातो. ज्या जमिनीमध्ये वरती 60-70 सेंटीमीटर पर्यंत मुक्त चुना असतो तर तो खाली पण त्याचे प्रमाण वाढत जाते आणि मुळांना अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही आणि परत झाडे पिवळे पडतात आणि त्यानंतर आपल्या बागेचा आयुष्य कमी होऊ शकतो. त्यामुळं फळपिकांच्या लागवडीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण शेतकऱ्यांनी तपासूनच घ्यावे. तर मग जे घटक आहेत आपले नत्रस्फुरद पालाश सूक्ष्म मलद्रव्य जे आहेत हे नंतर जे घटक आहेत ते काय त्याच्या शिफारसीनुसार किंवा त्याचे रेंज जर कमी असतील ते घटक एखादा घटक अत्यंत कमी असेल तर आपल्याला खताचा डोस जास्त द्यावा लागतो. कमी असेल तर 25% जास्त द्यावा लागतो. मध्यम असेल तर शिफारसीप्रमाणे आपल्याला खत वापरावं लागतात आणि जर जास्त असेल तर मग 25% कमी अत्यंत भरपूर असेल तर 50% सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खताच्या खर्चामध्ये बचत होते आणि आपल्याकडून मग त्या पद्धतीने संतुलित खत किंवा संतुल खत जे म्हणतो ते आपल्याला पिकाला देण्यात येतात.
0: माती परीक्षण करत असताना तुम्ही नमुना कसा घ्यायचा हे सांगितलं. एकंदरीतच जमिनीच्या अन्न घटकांची जी मात्रा असते त्याबद्दल सांगितलं पण मला आता असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना नेमकी शेतकरी

0: जी काळजी घ्यायची आहे ते कशा प्रकारची घेतली पाहिजे की जेणेकरून त्यांच्या माती परीक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची खोटी माहिती जाता कामा नये?
1: शेतकऱ्यांनी माती नमुना प्रातिनिधिक स्वरूपात घेतला पाहिजे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे माती नमुना गोळा करत असताना गोळी बसण्याची जागा, दणदणीची जागा किंवा यापूर्वी शेणखताची ढीक टाकलेली असतात त्या ठिकाणची जागा असते किंवा झाडाखालची विहिरी जवळची बांधाकडची जी जागा आहे त्या ठिकाणची माती नमुने घेऊ नयेत. माती नमुना हा शक्यतो पेरणीपूर्वीच घ्यावा आणि ह्या माती नमुनेचा रिपोर्ट ज्यावेळेस येतो त्या रिपोर्टनुसार आपण त्या ठिकाणी खतांचा अवलंब केल्यानंतरच ह्या पूर्ण माती परीक्षणाची त्या ठिकाणी यशस्वीता त्या ठिकाणी अवलंबून असते.
0: मला पुढे जाऊन एक असं विचारायचं आहे की प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत असतो, कोणी गहू घेईल, कोणी ज्वारी घेईल, कोणी बाजरी घेईल किंवा कोणी ऊस घेईल, काही फळपिके घेतली जातात, तर अशा प्रत्येक पिकाच्या दृष्टीतून माती परीक्षणाचे वेगवेगळे अहवाल येत असतील, तर मग शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी यामध्ये कसं कार्यरत असलं पाहिजे?
1: आता सध्या जर विचार केला तर सध्या खरीप हंगामाची सुरुवात होत आहे. खरीप हंगामामध्ये जर आपली प्रमुख सांगली जिल्ह्यातील जर पिकं म्हणली तर खरीप हंगामामधील हंगामी पिकं आणि ऊस हे एक महत्वाचं पीक आहे. जवळपास 1,44,000 हेक्टरपर्यंत आपल्या सांगली जिल्ह्यातलं क्षेत्र जे आहे ते ऊस पिकाखाली आहे. तर या पिकांचं त्या ठिकाणी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे, म्हणजे सेंद्रिय खताचाच नुसता वापर करणे किंवा रासायनिक खतांचा अति वापर करणे किंवा जैविक खतांचा, ह्या तिन्ही खतांचा त्या ठिकाणी आपण एकत्रितरित्या संयोग साधायचा आहे आणि तिन्ही प्रकारच्या खतांचा त्या ठिकाणी आपण वापर करायचा आहे आणि तीन खतांचा एकत्रितरित्या वापर करून त्याचा व्यवस्थित संतुलन साधून जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवणं म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. यामध्ये जर आपण हंगामी पिकाचा जर विचार केला तर हंगामी पिकांच्या मध्ये कडधान्य आणि तृणधान्य ही जी पिकं आहेत, कडधान्यामध्ये किंवा तेलबियांच्या मध्ये सोयाबीन येतं, भुईमूग येतं, ह्या पिकांकरता ही जी पिकं आहेत कडधान्य पिकं ह्या पिकांच्या मुळावर त्या ठिकाणी गाठी असतात. या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू राहत असतात. हे रायझोबियम जीवाणू हवेमध्ये जो 78% नत्र असतो तो नत्र डायरेक्ट हवेमधून जमिनीमध्ये स्थिर करतात आणि मुळावाटे पिकांना उपलब्ध करून देत असतात. पिकाच्या मुळाच्या गाठीमध्ये सुद्धा राहत असतात. तर ह्या पिकांच्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी कडधान्यवर्गीय पिकांच्या जैविक खतांचा वापर केला पाहिजे. जैविक खतामध्ये रायझोबियम, त्यानंतर रायझोबियम नत्र उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे आहेत ते जमिनीतील फॉस्फरस उपलब्ध करून देण्यासाठी, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे आहेत त्यांच्या लाळेमधून त्या ठिकाणी सायट्रिक ऍसिड स्रावत असतं. त्या सायट्रिक ऍसिडमध्ये जो आपण टाकलेले जे फॉस्फेट खते असतात, सिंगल सुपर फॉस्फेट असते किंवा डीएपी असते, त्यामध्ये जो फॉस्फरस आहे तो फॉस्फरस वेगळाच असतो आणि पिकाला उपलब्ध होत असतो. त्यामुळे ह्या जैविक खतांचे जे आहेत, म्हणजे रायझोबियम किंवा पीएसबी कल्चर जे आहे ते 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणं त्या ठिकाणी आपल्याला चावावं लागतं. बीज प्रक्रिया करत असताना केव्हाही पहिल्यांदा फंगिसाइडची बीज प्रक्रिया करायची असते. म्हणजे सोयाबीनच्या बाबतीत विचार केला तर व्हिटावॅक्स 3 ग्रॅम परत 1 किलो बियाणाला, त्यानंतर इन्सेक्टिसाइड, त्यानंतर मग आपलं बायोफर्टिलायझर त्यात किंवा जैविक खतं जी असतात ती वापरायची असतात. जैविक खतं पहिल्यांदा आणि नंतर कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा वापर करायचा नसतो. तर पहिल्यांदा बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशक आणि त्यानंतर जैविक खताचा वापर करायचा. आणि ज्यावेळेस पिकं लावली जातात ते पीक लावल्यानंतर जे आपण खतं टाकत असतो या खतामध्ये नत्राचे जे डोस असतात ते नत्राचे डोस शक्यतो स्प्लिटमध्ये द्यायचे असतात. आता या असं आपण ज्याप्रमाणे कडधान्याचा विचार केला तर तृणधान्यामध्ये बीज प्रक्रियेच्या दरम्यान फक्त रायझोबियम ऐवजी ऍझोटोबॅक्टर हा जीवाणू आपल्याला वापरायचा असतो आणि त्यानंतर रासायनिक खताचे नियोजन करत असताना कडधान्यांच्यामध्ये नत्राचा डोस त्या ठिकाणी कमी असतो, जवळपास निम्माच असतो आणि स्पोरज आणि पालाचा डोस त्या ठिकाणी त्यापेक्षा दुप्पट असतो. कारण की नत्राचा डोस नत्र स्थिरीकरण त्या कडधान्यामध्ये होत असतो, त्यामुळे नत्र त्या ठिकाणी कमी आहे. सोयाबीनचा जर विचार केला त्या ठिकाणी 50 किलो नत्र आहे, 75 किलो स्पोरज आहे आणि पालाची कम पालास त्या ठिकाणी शून्य, म्हणजे जास्त गरज नाही पालाशची, कारण की जमिनीमध्ये पालाच जास्त तो उपलब्ध करून घेतला जातो पिकाकडून आवश्यक असलेला. आणि इतर जर भुईमूग जर घेतलं तर भुईमुगामध्ये 25 किलो नत्र 50 किलो पालाश असं 25-50 त्या ठिकाणी डोस आहे. आणि जी तृणधान्यवर्गीय जी पिकं आहेत, तृणधान्यवर्गीय पिकामध्ये भात येतो, भातामध्ये 100 किलो नत्र, 100 किलो 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश, किंवा खरीप ज्वारी जर विचार केला तर 80 किलो नत्र, त्यानंतर 40 किलो स्फुरद प्रति हेक्टर आणि पालाश पण 40 किलो प्रति हेक्टर, अशा प्रकारे म्हणजे खताचा वापर करायला असतो. आणि शेणखत जे असतं, शेणखत सुद्धा आपल्याला मशागतीवेळेस योग्य कुजलेलं खत आहे ते सुद्धा आपल्याला 5 ते 7 टन जमिनीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी घालावं लागतं. आणि अशा प्रकारे मग आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं माती परीक्षणाच्या अहवालानुसार तर आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो. आणि ऊस पिकाच्या बाबतीत पण विचार केला तर ऊस पिकामध्ये सुद्धा जैविक मध्ये ऍसिटोबॅक्टर हा एक जीवाणू आहे, अत्यंत वरदान असलेला जीवाणू आहे. ह्या जीवाणू 10 किलो 100 लिटर पाण्यामध्ये जर आपण विरघळवला आणि

0: सव्वा किलो पी एस बी जर घेतलं आणि ते 100 लिटर पाण्यामध्ये उडवलं आणि त्याची जर जैविक बीज प्रक्रिया केली तर नत्राच्या खतामध्ये जवळपास 50% आणि स्फुरदच्या खता म्हणजे जी आहेत त्यामध्ये 20-25% स्फुरद खतामध्ये त्या ठिकाणी खर्चामध्ये बचत होऊ शकते आणि रेग्युलर मग सेंद्रिय खत आपल्याला आरसाली ऊसासाठी त्या ठिकाणी 20-25-30 टन आपल्याला सेंद्रिय कुजलेलं खत वापरावं लागेल. त्यानंतर पूर्व हंगामी ऊस आहे त्याला 20 टनापर्यंत आणि आडसाली ऊसाला 25 टनाप्रमाणे असं म्हणजे 20 टनाच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी शेणखत वापरावं लागतं. अशा प्रकारे आपण सेंद्रिय खत जैविक खत आणि रासायनिक खताचा जर जोड ठेवली तर सर्व खतं जे त्या खताचा कार्यक्षम प्रमाणे वापरू शकतो आणि नत्रयुक्त खतांचा फक्त कडधान्यामध्ये किंवा ऊस पिकामध्ये स्प्लिट डोस त्या ठिकाणी टाकावं लागतं कारण की नत्रयुक्त खत जमिनीमध्ये टाकल्यानंतर ते परत निचरा होऊन जातात किंवा व्हॉलेटायलायझेशन त्या ठिकाणी त्याचा ऱ्हास होत असतो त्यामुळे ते स्पीडमध्ये टाकायचे असतात. आणि स्फुरद आणि पालाशयुक्त खतं जी आहेत ती खतं उपलब्ध व्हायला त्या ठिकाणी वेळ लागत असतो त्यामुळे पेरणीवेळेस त्या ठिकाणी बऱ्यापैकी हंगामी पिकामध्ये पेरणीवेळेसच पूर्ण डोस टाकले जातात आणि ऊसाच्या बाबतीत विचार केला तर पेरणीवेळेस निम्मा डोस टाकावा लागतो आणि ह्याच्या वेळेस बांधणी बाण भर आपले ऊस ज्यावेळेस बांधला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी 50% जो डोस आहे तो त्या ठिकाणी टाकला जातो आणि ऊस पिकामध्ये सुद्धा पिकाच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी आपल्याला खतांचा वापर केला पाहिजे. जर आडसाली ऊस असेल तर 400 किलो नत्र 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश हेक्टरी त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. पूर्व हंगामी असेल तर 340 किलो नत्र 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश आणि आडसाली किंवा जर सुरू ऊस असेल तर 250 किलो नत्र 115 किलो स्फुरद 115 किलो पालाश आणि मग माती परीक्षणानुसार जर जमिनीमध्ये अन्नद्रव्य कमी असतील कमी किंवा अत्यंत कमी असेल 25-50% खताचा डोस आपल्याला वाढवावा लागतो आणि जास्त असतील तर आपली खतामध्ये बचत होते आणि आपल्याला खतांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी करावं लागतं. कारण की जमिनीमध्ये जर एखादं अन्नद्रव्य जर जास्त झालं तर जास्त झालेल्या अन्नद्रव्यामुळे सुद्धा पिकाकरता इतर अन्नद्रव्य उपलब्ध करून घेण्यासाठी सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते आणि एखाद्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा एखादा अन्नद्रव्य पिकाला जमिनीमधून उपलब्ध करून घेण्यासाठी त्या ठिकाणी त्याची अडचण येते. त्यामुळे पिकांना आपण जी अन्नद्रव्य जी देतो ती समतोल प्रमाणात असावीत. नत्राचं प्रमाण जर जास्त वाढलं तर पिका समारतात आणि त्यामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे शाकी वाढ जास्त होते आणि रोष असणाऱ्या किडींचा वगैरे त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ शकतो मावा तुडतुडे फुलकिडीसारख्या. त्यामुळे प्रत्येक अन्नद्रव्य जे आहे म्हणजे फॉस्फरस असू दे किंवा पोटॅश असू दे किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. कारण की
1: मला आता असं विचारायचं की बहुतेक शेतकरी हे सर्वस्व करून जैविक रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर आपल्या शेतीमध्ये करत असतात. आता खरीप हंगामाचा जर विचार करायचा झाला तर प्रामुख्याने आपल्याकडे इतर पिकामध्ये विचार करायचा झाला तर सोयाबीन घेतलं जातं, तूर घेतलं जातं, शिवाय काही ठिकाणी मका, ज्वारी आणि भात. खास करून कोकण भागाचा जर विचार केला किंवा आपल्या शिराळा पश्चिमसारख्या भागाचा जर विचार केला तर तिथं भातासारखं पीक घेतलं जातं. तर अशा या पिकांच्या दृष्टीतून जे खतं मात्रा आहे किंवा जे जमिनीचं आपण माती परीक्षण करतो त्यानुसार खतांची मात्रा कशी देणं अपेक्षित आहे?
0: खताच्या मात्रामध्ये मी मागाशी सांगितल्याप्रमाणे कडधान्यवर्गीय जी पिकं आहेत ते कडधान्यवर्गीय पिकामध्ये नत्राचं प्रमाण कमी असावं आणि स्फुरदचं पालाचं प्रमाण त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि कडधान्यवर्गीय पिकामध्ये आणि तृणधान्यवर्गीय पिकामध्ये नत्राचं प्रमाण दुप्पट असतं आणि स्फुरद आणि पालाचं प्रमाण ते दोनपट असतं. म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्वारीसाठी 80-40-40 नत्र स्फुरद पालाच किलो प्रति हेक्टर, परत बाजरी असेल तर त्यासाठी 50-25 किलो नत्र प्रति हेक्टर नत्र स्फुरद पालाश. अशा प्रकारे जे खताचे त्या ठिकाणी डोस आहेत आणि ही जी खतं आहेत ही खतं आपल्याला पिकाला योग्य प्रमाणात किंवा वापरणारी खतं जर कार्यक्षम प्रमाणे वापरली जावीत असं जर आपल्याला कार्यवाही करावायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माती परीक्षणानुसारच खतांचा वापर केला पाहिजे. योग्य वेळी खतं वापरली पाहिजेत. नत्राचे डोस जे आहेत ते स्प्लिटमध्ये दिले पाहिजेत. जैविक खतांचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे आणि प्रत्येक खत जे आपण जमिनीमध्ये टाकतो ते जमिनीवर न टाकता त्या ठिकाणी मातीआड कशी होईल, मातीआड झाल्याशिवाय त्या खताचा मातीमधील जीवाणूंशी संपर्क येत नाही, ते खतांचं खतं पिकाला उपलब्ध करून दिली जाऊ शकत नाहीत. तसेच पाण्याच्या ताणाच्या परिस्थितीमध्ये 2% युरिया किंवा DAP जरी 1-2% DAP जरी फॉर्म केली तरी सुद्धा फॉलर स्प्रेमधून सुद्धा त्या ठिकाणी अन्नद्रव्य उपलब्ध होऊ शकतात किंवा मायक्रोन्युट्रिएंट जे असतात ते सुद्धा फॉलर स्प्रेमध्ये आपण देऊ शकतो आणि खतांचा ह्या पिकांच्या वाढीसाठी आपण उपयोग करून घेऊ शकतो.
1: सर, तुम्ही आता खरीप हंगामाच्या दृष्टीतून जे काय आपण पिकं घेतो त्या पिकांच्यासाठी म्हणून अन्नद्रव्यांची मात्रा सांगितली, पण आता या खरीप हंगामाच्या दृष्टीतून आपण जर आपल्या शेतकऱ्यांना संदेश द्यायचा झाला की माती परीक्षणासंदर्भात तर आपण कोणत्या प्रकारचा संदेश

0: शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे आणि त्याच्या आधारेच आपण त्या ठिकाणी अहवाल प्राप्त करून घेऊन खतांचं नियोजन त्या ठिकाणी करावं, खतांचा वापर कार्यक्षमपणे करावा आणि कार्यक्षम करणे खतांचा वापर करताना सेंद्रिय खते, जैविक खते, जैविक खतांचा बीज प्रक्रियेच्या माध्यमातून आणि जी रासायनिक खते आहेत ती रासायनिक खतांच्या शिफारसीप्रमाणेच वापरावीत. जर माती परीक्षण करून घ्यावायचं शक्य झालं तर किमान आपल्या गावचा सुपीकता निर्देशांक जो आहे सुपीकता निर्देशांकानुसार त्या ठिकाणी आपण खतांचा वापर केला पाहिजे आणि खतामध्ये आर्थिक बचत करून घेऊन अन्नद्रव्याचा समतोल साधून त्या ठिकाणी भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांनी घ्यावं.
1: कवठेकर सर, आज तुम्ही इथं आलात आणि आपल्या माती परीक्षणाच्या नुसार शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं विविध प्रकारच्या पिकांना खतं देणं अपेक्षित आहे किंबहुना जे खतं ते वापरत आहेत जैविक असतील, रासायनिक असतील किंवा सेंद्रिय असतील त्यांचा वापर त्यांनी कशा पद्धतीनं केला पाहिजे याबद्दलची अगदी सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: मंडळी, आत्ताच आपण मृदा सर्वेक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक संकलित माहिती घेवडा लागवड याविषयी. वाचक आहेत महेश इनामदार.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आपण आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं ही नेहमीच घेत असतो आणि असे नवनवीन प्रयोग करणं हे आपल्या प्रत्येकालाच आवडतं. त्यातूनही जर एखादं पीक आपल्या फायद्याचं ठरत असेल तर ते निश्चितच घेण्याकडे आपला कल असतो. मंडळी, असंच एक महत्वाचं पीक म्हणजेच घेवडा. या घेवड्यालाच उत्तर भारतात राजमा असं म्हटलं जातं. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्पादन देणारं एक महत्वाचं पीक आहे. घेवडा हे द्विदल वर्गातील पीक असल्यामुळं जमिनीची सुपीकता आणि जमिनीचा पोत टिकवून ठेवण्यासाठी या घेवड्याचा चांगला उपयोग होतो. हे पीक फेरपालट आणि आंतरपीक म्हणूनही घेता येतं. पोषक आहाराच्या दृष्टीने घेवडा हे महत्वाचं पीक आहे. उत्तर भारतामध्ये या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शेंगाच्या भाजीसोबतच उत्तर भारतामध्ये घेवड्याच्या वाळलेल्या दाण्यांची उसळ ही राजमा म्हणून प्रसिद्ध आहे. अशा महत्वाच्या पिकाची मशागतीची पद्धती, सुधारित जाती तसंच रोग आणि किडे या सर्वांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, तरच हे पीक घेतलं आपल्याला फायदा होऊ शकेल. त्याच दृष्टीतून आज आपण घेवडा लागवड या विषयाची माहिती घेणार आहोत. मंडळी, भारतात सर्व प्रकारच्या शेंगवर्गीय भाज्यांमध्ये घेवड्याची लागवड ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्यादी जिल्ह्यातून श्रावण घेवड्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात होते. घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी, पक्व आणि सुक्या दाण्यांची उसळ ही लोकप्रिय आहे. माणसाच्या आहारात पोषक अन्नद्रव्य पुरवण्याच्या दृष्टीने घेवडा हे एक महत्वाचं पीक आहे. हवामानाच्या दृष्टीतून सांगायचं तर घेवडा हे सपाट प्रदेशात थंड हवामानात आणि पावसाळ्यात येणारं पीक आहे. हे पीक साधारण 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या भागात चांगलं वाढतं. घेवडा हे पीक हलक्या तसंच मध्यम खोलीच्या आणि गाळाच्या किंवा पोयट्याच्या जमिनीत उत्तम प्रकारे येतं. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला चांगली मानवते. अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते पण शेंगांचं प्रमाण हे कमी असतं, म्हणून भाऱ्या काळ्या जमिनीत या पिकाची लागवड ही शक्यतो करू नये. या पिकाच्या योग्य वाढीसाठी जमिनीचा सामू अर्थात पीएच हा 5.5 ते 6 दरम्यान असणं अपेक्षित आहे. क्षारयुक्त जमिनीत या पिकाची वाढ चांगली होत नाही. लागवडीचा हंगाम विचारात घेता महाराष्ट्रातील हवामानात घेवड्याची लागवड ही बहुतेक ठिकाणी खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात केली जाते. त्यामुळं आपल्याकडील हवामानाचा विचार करून शेतकरी बांधवांची लागवड करायला हरकत नाही. घेवड्याचे वेलीसारखे वाढणारे आणि झोडपासारखे वाढ असलेले असे दोन प्रकार मुख्यतः आपल्याला दिसून येतात. यामध्ये परत हिरव्या शेंगांचे आणि मेंचट थर असणाऱ्या शेंगांचे असे दोन उपप्रकार आहेत. या प्रत्येक उपप्रकारात परत तंतुमय आणि बिगर तंतूचे असे दोन प्रकार आहेत. त्यानुसार विविध वाणांचा विकास करण्यात आलेला आहे. मंडळी, आपल्याला घेवड्याच्या काही सुधारित जाती सांगता येतील. यामध्ये पंत अनुपमा ही हिरव्या रंगाच्या शेंगा देणारी चांगली आणि बुटकी जात आहे. याची वाढ ही मध्यम असून 45 सेंटीमीटर उंच वाढ आणि 35 सेंटीमीटर उंच पसारा असं याचं वर्णन आपल्याला सांगता येईल. शेंगा गोल, सरळ, मुलायम, हिरव्या आणि बिन रेषांच्या तसंच 10 ते 15 सेंटीमीटर लांब असून कॅनिंग

0: आणि फ्रीजिंगसाठी उत्तम आहेत. या वाणाची लागवड हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपण करू शकतो. वाघ्या ही घिवड्याची जात पुणे सातारा या विभागात घेतली जाते. या जातीचा उपयोग हिरव्या शेंगांसाठी तसंच दाण्यांच्या उसळीसाठी केला जातो. या जातीच्या शेंगांचा दाणा हा टपोरा आणि पिवळसर तांबडा असून त्यावर गर्द ठिपके असतात. शेंगांवर सुद्धा तांबड्या रंगाचे पट्टे असतात. या जातीचे हेक्टरी 5 ते 6 टनांपर्यंत आपण उत्पादन मिळवू शकतो. याशिवाय घिवड्याचे UPF 191, केंचुकी वंडर, पुसा हिमलता, लक्ष्मी प्रीमियर, फुले सुरेखा यासारखे विकसित वाण देखील आपल्याला मिळू शकतील. मंडळी बियाणांच्या प्रमाणाच्या बाबतीत सांगायचं तर सर्वसाधारण झुडपासारख्या बुटक्या वाढणाऱ्या जातीच्या बियाणांची टोकन पद्धतीने आपण लागवड करू शकतो. या लागवडीचा विचार करता हेक्टरी 25 ते 30 किलो बियाणं लागतं. बी मोठ्या आकाराचं असल्यास 80 ते 90 किलो बियाणं पुरेसे ठरतं. जमीन वापशावर आल्यानंतर याची पेरणी करणं हे उत्तमच असतं. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर हे 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवावं. बिया टोकण पद्धतीने 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर आपण पेरू शकतो. घिवडा हे द्विदळ वर्गातील पीक असल्यामुळं जर आपण याला बीज प्रक्रियेचा वापर केला तर जमिनीत जैविक नंतर स्थिरीकरणाचं कार्य वाढून आपल्याला उत्पादनात वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यासाठी योग्य त्या द्रावणाची आपण बीज प्रक्रिया करून घ्यावी. खत आणि पाणी व्यवस्थापन या संदर्भात सांगायचं तर मंडळी सर्वसाधारणपणे हेक्टरी 750 किलो बियाण्याचे आणि 650 किलो पाल्याचे उत्पादन देणाऱ्या घिवड्याचे पीक हे जमिनीतून 66 किलो नत्र, 27 किलो स्फुरद आणि 55 किलो पाला शोषून घेतं. यावरून घिवड्याच्या पिकाला जमिनीतून शेणखत तसंच सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांच्या मात्रा यांची शिफारस करण्यात आलेली आहे. घिवड्याच्या पिकाला साधारण 40 टन शेणखत, 100 ते 150 किलो सेंद्रिय खत तसंच 50 ते 90 किलो नत्र, 125 किलो स्फुरद आणि 60 ते 100 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावं. स्फुरद आणि पालाश आणि अर्धा नत्र हे पेरणीच्या वेळी आधी द्यावं आणि उरलेला अर्धा नत्र हा बी उगवल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावा. घिवड्याच्या पिकांची मुळे ही जमिनीत उथळ वाढत असल्यामुळं पिकाला जास्त पाणी दिल्यास ते मुळांना अपायकारक ठरतं. मात्र फुलोऱ्याच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर फळधारणा ही कमी प्रमाणात होते. म्हणून घिवड्याच्या पिकाला फुले येणे अगोदर पाणी देणं हे महत्वाचं आहे. आंतरमशागतीच्या बाबतीत सांगायचं तर मंडळी खरीप हंगामात पिकाची पेरणी केल्यानंतर साधारण 15 दिवसांनी विरळणी करावी. तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणं हे आवश्यक आहे. साधारण 1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावं आणि पेरणीपूर्वी तणनाशकांची फवारणी करावी. हे पीक उशिरा तयार होणाऱ्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण लावू शकतो. पिकांच्या जोमदार वाढीसाठी तसंच फुलं लागण्याच्या वेळी आणि नंतर शेंगा पोसण्याच्या कालावधीत पिकांना काही कीड आणि रोग येऊ शकतात. त्यामध्ये आपण योग्य त्या फवारणी करून या किडी रोगांचं नियंत्रण करू शकतो. किडींच्या बाबतीत सांगायचं तर या पिकावर मावा, शेंगा पुखरणारी अळी, खोडमाशी यासारख्या किडी येतात. तर रोगांच्या बाबतीत सांगायचं तर भुरी, तांबेरा, मर, मोझॅक यासारखे रोग यावर दिसून येतात. तज्ज्ञांच्या साह्यानं या प्रकारच्या रोग किंवा किडींवर आपण योग्य त्या औषधाची फवारणी केली तर निश्चितच आपलं उत्पादन वाढण्यास मदत होते. मंडळी घिवड्याचं बी हे लावल्यापासून सुमारे 5 ते 6 आठवड्यांनी शेंगा तयार होऊ लागतात. शेंगा पूर्ण वाढल्यावर मात्र कोवळ्या नसलेल्या आणि फार जून नसलेल्या म्हणजेच दाणे निब्बर होण्या अगोदर आपण भाजीसाठी शेंगा तोडणं हे अपेक्षित आहे. तोडणी करताना एक एक शेंग तोडावी. अशा प्रकारे साधारण 2 ते 3 दिवसाच्या अंतराने तोडणी करावी. मंडळी अशा प्रकारे आपण योग्य त्या बियाणांचा वापर करून आपण घिवडा या पिकाची लागवड केली तर निश्चितच त्यापासून आपल्याला जास्त उत्पादन मिळू शकेल. बरं आहे मंडळी, नमस्कार.
1: संकलित माहिती आता आपण ऐकलीत मंडळी. कार्यक्रमात आज आता इथंच थांबूयात. राम राम.

सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकलीत. या गीताला संगीत होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांचं आणि स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. याबरोबरच एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आठ वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

ஆகாஷ் வாணி. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या समुद्रभूमीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. खासगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रभूमीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रभूमीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलर पर्यंत गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्स पर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीनं या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा

0: नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पाला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या व्हँक्युअर येथे कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असा आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. हुरमुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी.

0: एवढंच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 241° आठ एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी गायलेली काही गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अमृता गोखले यांनी गायलेलं हे गीत.

0: अमृता गोखले यांनी गायलेले गीत आत्ता आपण ऐकलं.
1: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका. गुरुवारी 25 जून रोजी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात.
2: आजार नसणं म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं असणं नव्हे. मानसिक आरोग्यामध्ये काय काय यायला लागले, म्हणजे स्वतःच्या क्षमता कमतरतांचं भान आलंय, टेन्शन व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजे, तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं असं म्हणायचं. नातेसंबंध माझे चांगले हवेत, तर मग माझं मानसिक आरोग्य चांगलं म्हणायचं. त्याच्यानंतर ती व्यक्ती उत्पादक पद्धतीनं काम करत असायला पाहिजे. ही व्यक्ती समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्यामुळे ती समाजासाठी काहीतरी तिनं करत असायला पाहिजे. तर या 5 पैलूंच्या वरती जर समजा आपली सगळी उत्तर होकारात्मक असतील, तर मग आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे असं आपल्याला छातीठोकपणे म्हणता येऊ शकतं.
1: उद्योग जगत प्रत्येक गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: श्रोते हो, आपण ऐकताय भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता यानंतर ऐकणार आहोत अंजली दाते यांनी गायलेलं गीत.

0: अंजली दाते यांनी गायलेले गीत आता आपण ऐकलं.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र, मध्यम लहरी 239° 18' अर्थात 1251 kHz वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: पहाटेची मनन वाऱ्याची झुळूक,
3: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
2: टवटवीत फुलांचा सुगंध,
3: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
2: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
3: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
2: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: मध्यम लहरी 239° 18' अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
2: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
3: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरती. आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि
2: भविष्यात आहे.

0: अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली.
1: श्रोतव भावधारा कार्यक्रमामध्ये आपण आता ऐकणार आहोत मृदुला मोघे यांनी गायलेले गीत.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
2: भावधारा कार्यक्रमामध्ये आता शेवटी ऐकूयात योगेश आगरकर यांनी गायलेले गीत.

श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी गायलेली काही भावगीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज एट नाईट ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

बळ देते. चला तर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अगबई अरेच्या या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेले गीत. गीतरचना आहे गुरु ठाकूर यांची आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: मंद वाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यातही।
2: श्रोते हो, आयुष्यात जेव्हा आपल्याला खरा मार्ग किंवा योग्य वाट सापडते ना, तेव्हा मानवी मनामध्ये आणि जगण्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल घडून येतो। तो अनुभव केवळ शब्दात मांडता येण्यासारखा नसतोच मुळी, तर तो आतून जाणवणारा असतो। खरं तर जेव्हाही आयुष्याची सुंदर वाट आपल्याला सापडते, तेव्हा आपण अगदी अंतर्मुख होऊन जातो, आपला आत्मविश्वास अधिकच वाढलेला असतो। आपल्या आवडीच्या किंवा आपल्याला जो मार्ग आपण चोखाळलेला आहे त्याच मार्गावरून चालताना आपला उत्साह अधिक वाढत असतो, आपल्याला तो आनंद देत असतो। पण या वाटेत कधी अडचणी जरी आल्या तरी त्यांवर मात करण्याची मात्र ताकद आपल्याला निर्माण करावी लागते, आणि हे करतं आपल्याला मिळालेलं आयुष्यातलं ध्येय। हे ध्येयच आपल्याला खऱ्या अर्थानं आयुष्य जगणं यातील फरक समजावून सांगतो, आणि आपल्या अस्तित्वाचा अर्थ गवसल्यासारखा आपल्याला वाटतो। थोडक्यात सांगायचं तर खरी वाट मिळणं म्हणजे स्वतःशीच नव्यानं ओळख होणं, असं म्हणायला काही हरकत नाही। आणि तो मार्ग एकदा का सापडला ना की माणसाचं जगणं अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण तृप्त होऊन जातं। ऐकूयात असंच एक छानसं गीत, आनंदी गोपाळ या चित्रपटातील प्रियंका भावे यांनी गायलेलं हे गीत आहे। गीतरचना आहे वैभव जोशी यांची, संगीत आहे ऋषिकेश यांचं।

0: शंकर महादेवन यांनी गायलेले गीत आत्ता आपण ऐकलं.
1: पहाटेची

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

मैत्रीचं नातं हे खूप वेगळं आहे बरं का. कोणत्याही रक्ताच्या नात्यापेक्षा हे काही कमी नसतं. आयुष्याच्या प्रवासात जेव्हा एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळते ना, तेव्हा जगण्याचा आनंद दुप्पटच होतो. या मैत्रीच्या नात्यामध्ये ना सगळे मुखवटे गळून पडतात. आपल्याला अनेकदा परिस्थितीनुसार वागावं लागतं, पण जेव्हा खऱ्या मित्रासमोर आपण असतो ना, तिथे ना दिखाव्याची गरज असते ना शब्दांची. आपण आपली गुपितं त्या मित्रापुढं अगदी बिनधास सांगू शकतो, तीच खरी मैत्री. आणि हो बरं का, समजा आपल्याकडून नकळत कळत काही चुका होत असतील, तर तो देखील आपला मित्र आपल्याला समजावून सांगू शकतो. असाच तो मित्र म्हणजेच खरा मित्र. पुस्तकं माणसाला ज्ञान देतात, हे तर अगदीच बरोबर. एक खरा सच्चा मित्र अनुभव आणि सोबत अख्खं आयुष्य जगायला अनुभवांची शिदोरी तो आपल्याला शिकवत असतो. मैत्रीत आदर आहे, विश्वास आहे, संवाद आहे आणि निरपेक्ष साथ आहे. चला तर असंच एक गीत ऐकूयात. दुनियादारी या चित्रपटातील रोहित श्याम, शिखा जैन आणि सहकलाकारांनी गायलेलं महेश कांगणे यांचं गीत आता ऐकूयात.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यमलहरी 249.18 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

श्रोते हो, आयुष्य हे खूप छान आहे पण अनपेक्षित देखील आहे बरं का। उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं, म्हणूनच जे समोर आहे त्या आजचा आणि या क्षणाचा उत्सव साजरा करणं महत्वाचं आहे। मोठा यश किंवा मोठा आनंद रोज रोज मिळत नाही, पण सकाळी मिळणारा एक छोटासा चहाचा कप, एखादं लहान मुलाचं हसणं, आवडतं गाणं ऐकणं किंवा कोणाची तरी घेतलेली छोटीशी भेट, अगदी या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंद लपलेला असतो आणि तो आपल्याला शोधायचा असतो। आणि म्हणूनच आयुष्य जगणं हे वर्तमान काळात जगणं असं म्हटलं जातं। विनाकारण भूतकाळातल्या गोष्टींमध्ये न अडकता किंवा भविष्याची चिंता न करता सध्याचा असलेला क्षण जो आपण आत्ता जगतोय तो जर आपल्याला आत्मसात करता आला तर जगण्याचा खरा अर्थ मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये। ऐकूयात कुणाल गांजावाला यांनी गायलेलं लई भारी या चित्रपटातील गीत।

श्रोते हो, बघता बघता कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, पण वर्षा ऋतूची चाहूल देखील लागलेली आहे. उन्हाच्या तीव्र काहिलीनंतर जेव्हा मातीला पावसाची सुंदर चाहूल लागते ना, तो काळ मनाला एक वेगळीच अनुभूती आल्हाददायक गारवा देऊन जातो. पाऊस पडण्यापूर्वी निसर्गात घडणारे बदल एखाद्या अगदी उत्सवासारखे भासतात. निळभोर आकाश हळूहळू पांढऱ्या आणि मग काळसर मेघांनी वेढू लागतं. उन्हाची जागा ढगांची सावली घेते. अचानक सुटणारा तो पहिला थंडगार वारा जो अंगाला स्पर्शून जातो आणि ती पावसाची पहिली सर्वात सुंदर चाहूल असते, तो वारा सांगतो, बघा मी येतोय, बघा मी येतोय. तृप्त झालेल्या मातीतून या तापलेल्या मातीला जेव्हा त्या पावसाच्या थेंबांचा सुगंध मिळतो ना, तो मृदगंध मनाला एका क्षणात तृप्त करतो. हा सुगंध म्हणजे निसर्गानं घेतलेला एक मोठा सुटकेचा श्वास म्हणावा लागेल. चला तर असंच एक सुंदर गीत ऐकूयात. कार्यक्रमातलं शेवटचं गीत बंध प्रेमाचं, या चित्रपटातील शंकर महादेवन आणि प्रीतिका मत यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आता ऐकूयात.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला पत्र आणि ईमेलद्वारे जरूर कळवा.

श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत मधुसूदन पटवर्धन यांनी गायलेला राग गंधारी.

मधुसूदन पटवर्धन यांनी गायलेला राग गंधारी आपण ऐकलात. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

यानंतर 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.